ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: रेडियो पुणेरी हो आमचा रेडियो पुणेरी अहो ऐकलत का हो आमचा रेडियो पुणेरी हो आमचा रेडियो पुणेरी
1: करदर्शन

सिंधू, कावेरी, सरस्वती, गोदावरी अशा सर्व मंगलकारी पवित्र नद्यांच्या पाण्यानं शरीर आणि मनाची शुद्धी होते। म्हणून स्नान करण्यापूर्वी या नद्यांचं स्मरण करावं।

सर्व मंगल गोष्टीतील मांगल्याला कारणीभूत असलेल्या सर्व इच्छित गोष्टी साधून नेणाऱ्या व शरण जाण्यास योग्य अशा शिवपत्नी देवी नारायणीला वंदन या श्लोकात केले आहे. श्री गायत्री मंत्र.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: नमस्कार, आप सुन रहे हैं रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM पर. मैं स्मिता जयकर, खुश रहो, खुशियां बांटो.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा.
2: नमस्कार साथियों, आप सुन रहे हैं रेडियो पुणेरी आवाज. अब हम आपके लिए रेडियो मधुबन द्वारा निर्मित एक विशेष कार्यक्रम प्रस्तुत कर रहे हैं.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, पुन्हा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण वक्ता नरेंद्र चा प्रारंभ कसा झाला आणि अचानकपणे आली जबाबदारी, केवळ माता पित्यांचे संस्कार आणि ठाई भरलेला आत्मविश्वास याच्या जोरावर त्याने या संधीचं सोनं कसं केलं ते आता आपण पाहूया। नरेंद्र जागेवरून उठून धीर गंभीर मुद्रेने व्यासपीठावर आला। हळुवार नजरेने सगळं एक व्यासपीठ त्याने न्याहाळलं आणि मनात त्याला आपल्या माता पित्यांची आठवण आली, बाबूजींना म्हणजे विश्वनाथ बाबूंना आणि माता भुवनेश्वरी देवींना मनोमन वंदन करून तो बोलू लागला। आज एका विद्यार्थी प्रिय आम्हा सर्वांचे लाडके अशा शिक्षकाचा निवृत्तीचा समारंभ आहे। सत्कार हे एका कर्मयोगाच्या तपश्चर्याचं फळ आहे, तो भाग आहे, त्या तपश्चर्याचा भाग आहे। विद्यादान हे सर्वात श्रेष्ठ दान समजलं जातं। आज त्याचं स्वरूप थोडं व्यापारी झालंय हा भाग सोडा। त्या दानाचा मोबदला कुठल्याही मूल्याने किंवा दक्षिणेने होऊ शकणार नाही। फलनिरपेक्ष विद्यादानाचे पूर्वापार चालत आलेले काम हा एक कर्मयोग आहे। कर्मयोगाची गीताप्रणीत व्याख्या मग त्याने स्पष्ट करून खुलवून सांगितली। जन्माला आलेल्या प्रत्येकाला कार्य हे अटळ आहे, त्यातून कोणाची सुटका नाही। श्वासोश्वासासारखं कर्म हे सहज परंतु न टाळता येणार आहे। मग फलाची अपेक्षा न ठेवता मी करीत आहे असा अहंकार न ठेवता कर्म करीत राहणं हा ज्ञान योग आहे। आणि शेवटी करत असलेल्या कर्माशी तादात्म्य पाहून जीव ओतून कुशलतेने करणं हा भक्ती योग आहे। योग कर्मसु कौशलम असं म्हटलंय। या तिन्ही योगांचा संगम म्हणजे गुरुप्रयाग आहे। कर्मयमय गंगा, ज्ञानमय सरस्वती आणि भवतीमती यमुना या त्रिवेणी संगम विद्यादानाच्या या श्रेष्ठ अभियानात दिसून येतो। हा सत्कार त्या प्रयागराजाचा आहे। त्याचे प्रतिनिधी म्हणून सन्याल महोदयांचा आज आपण भावपूर्ण श्रद्धायुक्त अत्यंत प्रेमाने अंतःकरणपूर्वक सत्कार करीत आहोत। आम्हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही गुरुपूजनाची सुवर्ण संधी आम्हाला मिळाली आहे। नरेंद्र बोल अस्खलितपणे न थांबता ओघवत्या भाषेत नरेंद्र बोलत होता। भाषा इंग्रजी होती, त्याला त्याची कधीच अडचण नव्हती। मागे खूप मोठमोठ्या व्यक्ती बसल्या होत्या, त्याच्या मनावर यत्किंचितही दडपण नव्हतं। आपलं भाषण संपवून तो निघाला। त्यावेळेला इतरांप्रमाणे अध्यक्ष महोदय सुरेंद्रनाथ बॅनर्जी एखाद्या पुतळ्यासारखे मंत्रमुग्ध अवस्थेत त्याच्याकडे पाहत होते, बघत होते। अध्यक्षीय भाषण संपलं। सुरेंद्रनाथांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच नरेंद्रच्या वक्तव्याचा खास उल्लेख केला। प्रभावी वाणी, प्रभावी विचार, प्रभावी वक्तृत्व आणि प्रभावी व्यक्तिमत्व याचा चतुरस्र संगम म्हणजे हा आपला विद्यार्थी मित्र आहे असं त्यांनी सांगितलं। त्याच्या विचाराची उंची आणि अत्यंत सुंदर अशी अभिव्यक्ती पाहून आम्ही मोठ्या आनंदाने आजच त्याचं भविष्य सर्वांना सांगत आहोत की नरेंद्र एक दिवस आपल्या वक्तृत्वाने सारं जग हलवून टाकेल. आम्ही कुमार नरेंद्र दत्त यांचं अभिनंदन करतो. थोडक्यात नियती सुरेंद्रच्या मुखातून बोलली आणि सुरेंद्रदातांचे शब्द अक्षरन अक्षर शिकागो धर्म परिषदेत सिद्ध झालं आणि नरेंद्र यशवंत झालं. वक्तृत्वाचा दिवस नरेंद्रच्या आयुष्यात अनमोल ठरला. सुरेंद्रनाथ बाबूच्या अभिनंदन तर साऱ्या शाळेनं, शिक्षकाने, निमंत्रित शिक्षण प्रेमाने त्याचं भरघोस कौतुक केलं आणि विद्यार्थ्यांमध्ये एक बहुचर्चित विद्यार्थी म्हणून त्याची ख्याती झाली. रायपूर मुक्कामुळे आपलं शालेय वर्ष फुकट गेलं ही जी खंत वाटत होती ती पूर्णपणे निघून गेली. विश्वनाथ बाबूंनी शाळेच्या संचालकांना त्याचा अभ्यास पुरा करून घेण्याची हमी दिली होती आणि त्याला प्रवेश परीक्षेला बसू द्यावं अशी विनंती केली, कारण त्याला एंट्रन्स द्यावी लागणार होती. तरी हा निर्णय शिक्षकांच्या मर्जीवर अवलंबून होता, पण या वक्तृत्वाच्या घटनेमुळे हे सगळे ग्रह अनुकूल झाले आणि प्रवेश परीक्षेला बसण्याची नरेंद्रला परवानगी मिळाली. यथा काल परीक्षा झाली. मॅट्रिकच्या तोला मोलाची परीक्षा होती. परीक्षेचा निर्णय जाहीर झाला. नरेंद्र प्रथम श्रेणीत पास झाला. विश्वनाथ बाबूंनी घेतलेले परिश्रम सार्थकी लागले, त्याचं चीज झालं. आता कॉलेजचं शिक्षण सुरू व्हायचं होतं. विश्वनाथ बाबूंनी नरेंद्रसाठी कलकत्त्यातील अतिशय प्रसिद्ध, जसं इथं निगडीला सिटी प्राईड फार मोठी शाळा, पुण्यामध्ये ज्ञान प्रबोधिनी फार मोठी शाळा, अशी शाळांची नावाजलेली नावं असतात, तसं हे प्रेसिडेन्सी कॉलेज. तिथं शिक्षण सुरू झालं. पहिलं वर्ष निर्विघ्न पार पडलं. दुसऱ्या वर्षी मलेरियाने सतत नरेंद्रचा पिच्छा पुरवला. कॉलेजची हजेरी नीट लागेनाशी झाली. लेक्चर्सला जाण्यातही विघ्न येऊ लागली. तेव्हा कॉलेजच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या वर्षीच्या परीक्षेला बसण्याची त्याला परवानगी नाकारली. पण विश्वनाथ बाबूंचा आपल्या मुलावर, त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या अभ्यासावर, त्याच्या कष्टावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी जनरल असेंब्ली इन्स्टिट्यूटच्या कॉलेज नरेंद्रला प्रवेश मिळवून दिला आणि नरेंद्र ती परीक्षा दुसऱ्या श्रेणीत पास झाला. आजाराचं एवढं शुक्लकाष्ट मागे लागलेलं असतानाही घरीच अभ्यास करून नरेंद्र मिळवले यश काही कमी नाही.

आता मला तुम्हाला आपण ते मागे च्या भागांमध्ये पाहिलं होतं की खलाशाला मदतीला धावून जाणारा नरेंद्र, म्हणजे कोणालाही मदत करायची आणि गरजूला मदतीचा हात लागली पुढे करायचा, हे याचं ब्रीद वाक्य. हा ज्या कॉलेजमध्ये शिकत होता तिथं त्याचा एक मित्र होता विद्यार्थी, तो अतिशय गरीब की त्याला कॉलेजची परीक्षा फी भरणं सुद्धा शक्य नव्हतं, आणि त्याची परीक्षा फी भरणं नरेंद्रच्या दृष्टीने डाव्या हाताचा मळ होता. परंतु त्याने परीक्षा फी भरणं हे त्या गरीब मित्राच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचवणार होतं. मग करायचं काय? नरेंद्र असा काही अलबत्या गलबत्या नव्हता, त्याने चौकशी सुरू केली, माहिती काढायला सुरुवात केली, आणि मग त्याच्या लक्षात आलं की शाळे कॉलेजमध्ये अशी एक सोय आहे ज्याला आपण पुअर बॉईज फंड म्हणतो, गरीब विद्यार्थी मदत निधी. आणि या निधीतून होतकरू विद्यार्थ्याला कॉलेज मदत करू शकत. लागली आलं मनात, आणलं अंमलात, बोलायचं आणि कृती करायची. नरेंद्रने ऑफिस गाठलं, क्लार्कने तर उडवून लावलं पहिल्यांदा, कनिष्ठ कारकुनाने, अजून वरच्या कारकुनाला भेटला, त्याने उडवून लावलं. मग सरळ तो कॉलेजचा जो प्रमुख आहे ज्याला आपण अधीक्षक म्हणतो, त्या अधीक्षक महाशयांना भेटला, आणि त्याचा जो स्नेही आहे हरिलाल चट्टोपाध्याय, त्याच्या वतीने त्याने तिथे आपलं म्हणणं मांडायला सुरुवात केलं की तो गरीब असल्यामुळे त्याला फी भरणं अवघड आहे, तरी माझी तुम्हाला विनंती आहे, ते जे प्रमुख लेख अधिकारी होते ज्याला मी म्हटलं अधीक्षक किंवा ऑफिस सुपरिटेंडेंट, राजकुमार नाव होतं त्यांचं, मित्राची सर्व परिस्थिती समजावून सांगितली. यावेळा एक नाही दोन नाही तीन वेळा त्यांच्यासाठी मी त्यासाठी मिनितवारी केली. सर हरिलाल हुशार आहे, त्यास केलेली मदत वाया जाणार नाही याची मी आपणास खात्री देतो. तो हुशारही असल्याने कॉलेजचे नाव मोठे करील. राजकुमारांची नकार घंटा कायमच होती. नरेंद्रही आता हट्टालाच पेटला होता. त्याने भाऊसाहेबांची सगळी माहिती मिळवली, ते केव्हा ऑफिसला येतात, केव्हा ऑफिसमधनं बाहेर पडतात, संध्याकाळी कुठे जातात, काय करतात, यासाठी सतत तो त्यांच्या मागावर राहिला. आणि त्याच्या लक्षात आलं राजकुमारजी हे व्यसनी आहेत, अपेयपान करतात, ते नशा करतात, आणि यासाठी एकदा तो त्यांच्या मागोमाग गावाबाहेरील निर्जन स्थळी पोहोचला. आडून आडून तो लपून छपून त्यांचा पाठलाग करत होता. हळूहळू ते गावाबाहेर आले, थोडीशी झाडी लागली, हा एका झाडाच्या आड दडून उभा राहिला, आणि त्याने पाहिलं तिथून की अजून एका दाट झाडात झोपडी आहे. तो त्यांचा अड्डा होता शौक पाणी करण्याचा, नरेंद्र पाळतीवरच. आणि झाडाडून त्याने जे पाहिलं की थोड्याने स्वारी डुलत डालत पडण्यापासून सावरत बाहेर पडते, आणि 10-5 पावलं चालून ते पुढे येत नाही तर साक्षात नरेंद्र दत्त नरेंद्र त्यांच्या समोर दत्त म्हणून उभा, अण्णाव दत्त त्याप्रमाणे तो दत्त म्हणून उभा. भाऊसाहेब सरपटलेच, नरेंद्रशी अर्जव सुरू केली, कृपया कोणास बोलू नको, तू सांगेल ती मी करीन, नरेंद्रचं एकच अट, बोलणार नाही. त्यावेळी शरणागती, पण मी तुम्हाला उद्या कार्यालयातच भेटतो. ठरल्या नुसार दुसरे दिवशी स्वारीने कार्यालय गाठले, मित्र हरिलालची मागणी पुन्हा मांडली, भाऊसाहेब राजी झाले, हरिलालची फी रीतसरित्या माफ झाली, परीक्षेत प्रथम श्रेणीचे यश संपादन करून नरेंद्रने केलेल्या धडपडीला न्याय मिळाला.

चुका कोणाकडून होत नाही, दोष कोणात नसतात, पण त्याकडे दुर्लक्ष करून आपणास इच्छित साधता येते हाच नरे तर ज्या व्यक्तिमत्वाचा खास भाग होता. स्थिरता, गंभीरता, निर्धारता इत्यादी गुणांनी नरेंद्र हळूहळू विकसित होत चालला होता. अजून नरेंद्रच्या स्वभावाचं व्यक्तिमत्वाचं वेगळं अंग सांगतो मी. आज तर जातीयता परवडली एक वेळ, पण जातीच्या नावाखाली आज समाजामध्ये जे विष सगळीकडे पसरवलं जात आहे, विशेषतः आपण आता निवडणुकीचा हंगाम सुरू होतोय याच्यामध्येही तुम्हाला हे दिसेल. मला राजकारणावर काहीच बोलायचं नाही आणि माझी इच्छा पण नाही, पण मी एवढंच सांगेल की आपण 1866 च्या नंतरचा काळ पाहतोय, तर त्यावेळेला सुद्धा चातुर्वर्ण व्यवस्थेचा एवढा पगडा होता, हरिजनांना गावाबाहेर ठेवलं जायचं, त्याला राजवाडा म्हणणार, वस्ती कशाची, झोपड्यांची, आणि म्हणणार काय, राजवाडा. आणि त्यांचं दैन्य, त्यांची हालाकी पाहून नरेंद्रला फार वाईट वाटे. तो प्रत्येक वेळेला कोणी असं पीडित दिसला की त्याच्या मागोमाग जायचा. हळूहळू त्या वस्तीत त्याच्या फेऱ्या वाढल्या आणि तिथलं दैन्य पाहिलं त्याने. दैन्य म्हणून, दारिद्र्य म्हणून तुम्हाला कल्पना येणार नाही. गुरसुद्धा राहणार नाही इतकी घाणेरडी घरं, गटरीचं पाणी वाहतंय, उघडे नागडे पोरं खेळतायत, अंगाला पाणी 8-8 दिवस लागलेलं नाहीये, लाज झाकण्यापुरते अंगावर कपडे आहेत, सगळीकडे कुबट वास आहे, सगळीकडे उकिरडे पडलेले आहेत. आणि अशा वस्तीत तो जायचा आणि एकाला तो म्हणला, चाचा काय चाललंय तुमचं, काय खाताय तुम्ही? चाचाला पहिल्यांदा आश्चर्य हे वाटलं की हे एवढं सवर्णाचं पोर, प्रतिष्ठित वकिलाचं पोर, राजाला लाजवेल अशी यांची हवेली, आणि हे पोर आपल्याकडे येतं, आपल्यामध्ये मिसळतं, अमुक करतं, आपल्यामध्ये भाग घेतं, आपल्या अडचणी सोडवायला पाहतं. तो म्हणायचा, सरकार, छोटे सरकार इथे येऊ नका हो, तुम्हाला लोक बोलतील. तो नरेंद्र म्हणायचा, मला कोणाचीच पर्वा नाहीये, मी येत राहणार. आणि एके दिवशी त्याने विचारलं, तुम्ही काय खाताय, काय करताय? तर त्या भंगी काकाने त्याला म्हटलं, आमच्या झोपडीत याल, आमचं खाल. नरेंद्र म्हणे, का नाही खाणार, पहा बरं म्हणे. तो पटकन आत गेला आणि केळीच्या पानावर त्याने दोन मिष्टी आणल्या, संदेश, बंगाली मिठाई आहे. नरेंद्र पाहिलं, केळीच्या पानावरून ते घेतलं, नाकाजवळ नेणार तेवढ्यात त्याला उग्र दर्प जाणवला, अंबुश्वास. काय म्हणे, हे काय आहे? अहो म्हणे, मिष्टी आहे, कलकत्त्यातला सुप्रसिद्ध हलवाई, जसं पुण्यातला काका हलवाई, तसं त्या सुप्रसिद्ध हलवायाकडची आहे. त्या मिठाईवाल्याची बायको 7-8 दिवस ते खराब झालं की ते आम्हाला देते, आम्हाला गोड मिष्टी, चांगली मिष्टी, ताजी मिष्टी कोण देणार आहे? तुम्ही खाऊ नका ते. नाही म्हणे, मी खाणार. नरेंद्रांनी डोळे मिटले, जिभेवर तो गोळा ठेवला आणि त्या क्षणी गिळून टाकला. तोपर्यंत समोरच्या चाचाच्या डोळ्यातनं अश्रू धारा. पहा बघ, एवढा मोठ्यांचा मुलगा, थोरा मोठ्यांचा, आपली मिष्टी खाल्ली त्याने. पण नरेंद्रला मळमळायला लागलं पोटात. कसा तरी तो घरी आला. घरी आल्यानंतर भडाभडा ओकला, पण ती जागा, ती वस्ती सोडताना त्याने त्या भंगी काकाला, चाचाला एक आश्वासन दिलं होतं, आता याच्या पुढे त्या हलवाईकडे जाऊ नको, माझ्या हवेलीवर ये, मी तुला ताजी ताजी मिष्टी खाऊ घालेल. आणि परिणाम व्हायचा तोच झाला. नरेंद्रचं पोट बिघडलं, डॉक्टरला बोलवलं, डॉक्टरांनी निदान केलं अतिसार, आणि ह्या अतिसाराने त्याचा महिनाभर पिच्छा पुरवला. मला त्याचं सांगायचं नाही, मला महत्वाचं हे सांगायचंय की समोरच्याच्या हृदयात कसं जायचं, समोरच्याच्या मनावर राज्य कसं करायचं, नुसतं बोलायचं नाही, कृती केली पाहिजे. मी मार मोठं इथं सांगितलं की पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा, स्वतःपासून सुरुवात करा, पण घरी गेल्यावर मी ते विसरून जातो. तर बोलणं आणि कृती, आणि म्हणूनच असं म्हटलं जातं, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. म्हणून आजही आपण संतांना लक्षात ठेवतो, त्यांचं महत्व जाणतो आणि आजही त्याचा गौरव करतो. पण त्यांची कृतीतला एक शब्द जरी आपण आचरणात आणला, तर संतांचं, विचारवंतांचं, महंतांचं जीवनचरित्र साध्य होईल. आता हे मी तुम्हाला दोन वेगळे प्रसंग सांगितले मुद्दाम. एक वक्ता नरेंद्र, एक रायपूर मधलं त्याचं वास्तव्य, आणि त्यानंतर सर्व समभाव नुसते शब्द वापरून
विषमता न मानणारा नरेंद्र याबद्दल सांगितलं. पण आता मला पुढच्या भागात आपल्याला गुरु कसा केला इथं यायचंय त्याच्यासाठी आधी दोन एक प्रसंग सांगेल आणि मग गुरु कसा पारखून केला हे सांगेल. धन्यवाद. असंच प्रेम ठेवा. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज आणि ह्या माझा ज्या मुलाखतीचा भाग जो काल प्रसारित झाला आणि माझ्या मुलाने चार पाच ठिकाणी ते पाठवलं मोबाईलवर, मला अगदी जर्मनीपासून प्रतिसाद मिळाला. तिथे माझी भाचेसुनेची सुने म्हणजे नातसुने आणि माझ्या भाच्यांनी माझ्या आप्तस्वकीयांनी सगळ्यांनी माझं मनापासून अभिनंदन केलं. अभिनंदन काय, मी वाहक आहे फक्त. माझा योग असा की इथे मला बोलायला संधी मिळाली. तर असा आपण ऐकवाच आणि त्यांचं कच आहे आनंद वाटा आनंद लुटा. तर सदैव आपण आनंदी राहा. पुनश्च आपण भेटूच. धन्यवाद.

0: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: बद्दुआ हूँ नहीं तेरे काबिल के मैं बेवफा हूँ.

0: रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लूटा।
1: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की जोड़ में सबको बांधता पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार सुप्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM, आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलकप्रेमी रसिक श्रोते हो आणि अलककार मित्रांनो, तुमच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 10 मे 2026 आणि प्रयोग क्रमांक अलगची झलक 202 202। वा अलग प्रेमी रसिक श्रोते हो, खरच द्विशतकी मजल मारल्यानंतर तुमचं मला अधिक कौतुक वाटायला लागलं आहे, कारण तुमचा पाठिंबा हेच माझं खऱ्या अर्थाने श्रद्धास्थान आहे, पाठबळ आहे, प्रेरणास्थान आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं विपुल अमाप असं हे प्रेम आहे। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आरजे जगदीश कौतुकाची ही पाठीवरची थाप ऐकून आणि ती घेऊन वळतोय 10 मे 2026 पहिल्याच अलककडे, आणि जी अलक आपल्याला पाठवली आहे खास आपल्यासाठी लिहिली असं आपण म्हणूया, आणि ती अलक आपल्यापर्यंत पाठवतायत पोचवतायत त्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच। नियमितपणे अलक पाठवणाऱ्या जरासा अर्थ चुकला तर सर मला हा अर्थ अभिप्रेत होता, तुम्ही अर्थ हा मांडलात असं म्हणून तरीही 1000 पर्यंत अलक मला लिहायच्यात असं निक्षून सांगत ज्या अलक आपल्यापर्यंत सुरुवातीपासून पाठवतात त्या वर्षाश्री या टोपण नावाने लिहिणाऱ्या नागपूर येथील अलककार सौ वर्षा श्रीकांत गंपावर। आज बाहेर गेली तेव्हा तिने रस्त्यावरच्या तरुण मुलीला एका मुलासोबत गाडीवर जाताना पाहिले, तिला धक्का बसला आणि ती भूतकाळात गेली। अलककार वर्षा ती भूतकाळात गेली म्हणजे तिला तिचा भूतकाळ आठवला असं म्हणायचं की ती भूतकाळात गेली याचा अर्थ तिला तिच्या आईने पाहिलं होतं किंवा तिला तिच्या वडिलांनी पाहिलं होतं किंवा नातेवाईकांनी पाहिलं होतं किंवा अन्य कुणीतरी पाहिलं होतं असं म्हणायचं, किंवा ज्याच्या बरोबर ती म्हणजे तिची आई फिरत होती त्याने दगा दिला होता, धोका दिला होता, आता त्या ठिकाणी आपली मुलगी सुद्धा वेगळ्याच वळणावर चालले वाटेवर चालले असं म्हणायचं, नेमकं काय म्हणायचं। खरंच तुमची अलग एका वेगळ्या विषयाला वाचा फोडते, एका वेगळ्या वळणावर जाते, म्हणून तुमची अलग ही अनपेक्षित कलाटणी देणारी असते, खूपच छान। चला तर ऐकूया हृदय जॉकी या टोपण नावाने लिहिणारे अलककार श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब छंदोगामत्या आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाडे लिहितात, तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीमुळे तिला शेवटच्या बाकावर बसवलं जायचं। आज वर्गमैत्रिणींची सखी डेंटल स्पेशालिस्ट असून तिनं बनवलेली टूथपेस्ट सगळे आवर्जून वापरतात। वा अलककार अमरदीप मानाचा मानाचा मानाचा प्रचंड मानाचा मुजराम, आपल्या दोषाला ओळखून दोषाचं रूपांतर गुणामध्ये करायचं, आपल्या दोषाकडे कानाडोळा न करता आपल्यातलं वैगुण्य हुडकायचं आणि त्याच्यावर मात करायची आणि इतक्या इतक्या भव्य दिव्य शिखरावर जाऊन पोचायचं की जिथे बाकीच्यांना बघितल्यानंतर म्हणजे बाकीच्यांना आपल्याला बघितल्यानंतर हेवा वाटायला पाहिजे। खरंच अलककार मला आवडली, आत्तापर्यंतच्या अलकमध्ये मला असं वाटतं ही सगळ्यात जबरदस्त अलक आहे। ऐकूया पुढची अलक ठाणे वेस्ट येथून SK या टोपण नावाने अलककार संगीता दिगंबर कासले लिहितात, तो रोज तिच्यासाठी कविता लिहायचा, तिच्या नावाने प्रत्येक पानं भरायचा। एक दिवस तिने विचारलं, मी कोण तुझ्यासाठी? त्याने शांतपणे डायरी तिच्या हातात दिली आणि कळलं त्या सगळ्या कवितांमध्ये ती कधीच नव्हती। ओहो अलकर संगीता, अनपेक्षित धक्का दिलात तुम्ही. म्हणजे तिला वाटत होतं की हा काय लिहितो आणि त्याला माहित होतं तो काय लिहितोय, आणि तिला अपेक्षा होती की तो माझ्याबद्दल लिहितोय, रोज कविता लिहायचं आहे, तिच्या नावाने प्रत्येक पान भरायचं आहे. पण ती नसायची, अर्थात ती नसायची तरी तीच त्याची प्रेरणा होती हे मात्र 100% आपण म्हणू शकतो. आणखीन काही तरी अर्थ तुम्हाला गवसला असेल, तुम्ही मांडणार होता असाल तर मला सांगा. पण मला एक गोष्ट आवडली, खुलासा, सहज केलेला खुलासा आणि अबोलपणे मूकपणे दिलेली कबुली. वा खूपच छान. अलंकार सौ विद्या चव्हाण माने सोलापूर येथून लिहितात. ती दररोज उगवत्या सूर्याला एक पत्र सोपवत असे. सागराच्या लाटात ती पत्र विरघळायची. तो दूरदेशी जहाजावरून तिच्याच आठवणीत दररोज ओल्या कागदांची वही भरायचा. एक दिवस लाटांनी तिला एक उत्तर आणलं. अलंकार विद्या, इथे मात्र विद्या नेमकी काय द्यायची आहे, म्हणजे ज्ञान नेमकं काय द्यायचंय ते टिंबटिंब मध्ये आलं. एक दिवस लाटांनी तिला एक उत्तर आणलं, अर्थातच ते उत्तर तो आला नाहीये याचा अर्थ त्याच्या मृत्यूबद्दल असावं, त्याच्या अपघाताबद्दल असावं, किंवा त्याने घेतलेल्या फारकतीबद्दल असावं, विरहाबद्दल असावं, वियोगाबद्दल असावं, किंवा मला तर वाटतं अतूट प्रेमाची साक्ष पटवणार असावं. पण मला तुमची भाषा आणि तुमचं कल्पना कौशल्य प्रचंड आवडलं. तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. वळूया, ऐकूया पुढची अलक. अलंकार चेतन सुरेश सकपाळ विरार पूर्व येथून लिहितात. आज नेहमीप्रमाणे त्याला रुग्णालयात भेटायला आली होती. त्याच्या या कठीण काळात देखील तिने त्यांच्या प्रेमावरचा विश्वास डगमगू दिला नव्हता. त्याचा हात हातात घेऊन बसली असताना तिच्या अश्रूंचे थेंब त्याच्या हातावर पडले आणि कित्येक महिन्यांपासून सैल असलेली त्याच्या हाताची पकड आज तिला घट्ट जाणवली. वा अलंकार चेतन, आठवतं का तुम्हाला गेल्या आठवड्यात तुम्ही अलग पाठवली नाहीत, मी तुम्हाला आठवण केली. तुम्ही म्हणालात मी अलिबागला आहे बहिणीच्या लग्नासाठी, कुठल्या तरी लग्नासाठी. मी म्हटलं पुढच्याला पाठवा. आज मात्र तुम्ही न चुकता पाठवलीत. अलंकार चेतन, तुमची अलग म्हणजे चैतन्य असतं, तुमच्या अलगमध्ये ऊर्जा असते, उत्तेजन असतं, तुमच्या अलगमध्ये माधुर्य असतं. माधुर्य अशा प्रकारचं म्हणतोय मी की लाघवीपणा असतो, पण कुठेतरी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न असतो आणि नात्यातला खोलपणा असतो. फोलपणा तुम्हाला नात्यातला आवडत नाही हे तुमच्या प्रत्येक अलगमध्ये दिसतं अप्रतिम. आता अर्जे जगदीश घेणार आहे. अलक पंडित, अलक गुरु, अलक महागुरु, अलकचे मार्गदर्शक, अलककार मनादे होरा पंडित मयुले देशपांडे पिंपरी चिंचवड येथून लिहितात. त्या चिमुकलीचा गालगुच्छा घेत त्याने तुमची मुलगी गोड आहे असे म्हटले. आईच्या काळजात मात्र धस्स झाले अलककार मयुरेश, कारण आईला तो स्पर्श ठाऊक आहे. आईला त्या पुरुषी वासनांद स्पर्शाची जाणीव आहे. गालगुच्छा बऱ्याच जणांनी आईचाही घेतला असेल आणि त्यातला नकोसा स्पर्श स्त्रियांना असलेल्या सहाव्या सिक्स्थ सेन्समुळे त्यावेळेला तिला जाणवलं असेल, स्पर्श संवेदना कळली असेल. आणि आज आपल्या मुलीकडे सुद्धा कोणतरी एक पुरुष त्याच नजरेने बघतोय. तोच किळसवाणा स्पर्श, घाणेरडा स्पर्श, नको असा स्पर्श तिला करतोय याची तिला नक्कीच उभं आली असेल. अलंकार मयुरेश, जे घडतं ते तुम्ही ऐकता, वाचता, निरीक्षण करता आणि मग इतरांना उत्तम मार्गदर्शन करून उत्तम अलंकार कसे निर्माण होतील याची एक प्रकारची फॅक्टरी, कारखाना तुम्ही चालवता. आणि प्रथम अलंकार राजेंद्र वैनशंपायन यांना शिष्यत्व तुम्ही त्यांच्याकडून घेतलंय त्याची अगदी गुरुदक्षिणा सव्याज परत देताय. खरंच तुमचं प्रचंड कौतुक नुकत्याच घडलेल्या किळसवाण्या प्रकारावर बेतलेली, पण मला खात्री आहे तुम्हाला आधीपासून अशा प्रकारच्या काही गोष्टी सुचत असतील आणि त्याचाच परिपाक म्हणजे ही अलक आहे. काय बोलू, मला जास्त सुचत नाहीये. मी वळतो म्हणजे आरजे जगदीश वळतोय पुढच्या अलककडे. धानोरी पुणे 15 येथून अलंकार श्रावणी संदीप गुंड लिहितात. आज आजोबांचा वाढदिवस होता, त्यांना गाणी ऐकायची आवड होती, पण त्यांचा रेडिओ खरखरत होता, त्यांना गाणी ऐकता येईनात. मग आजीने त्यांच्यासाठी एक सुंदर गाणं गायलं. आजी पण खूप दिवस आजारी होती, आजोबांना त्यांच्या वाढदिवसाची भेट मिळाली. ओ हो हो, अलकर श्रावणी आजी आजोबा दोघाही चिमुकल्यांना वाढदिवसानिमित्त गायलेल्या गाण्यानिमित्त मानाचा मानाचा मुजरा. रेडिओ ऐकायची आवड असलेल्या आजोबांनी ती आवड आजीमध्ये जणू काही प्रतिबिंबित प्रतिध्वनित केली, रूपांतरित केली, आणि आजारी असलेली आजी आज त्यांच्यासाठी गायली. हे प्रेम जे आहे, हे सख्य जे आहे, हे ममत्व जे आहे आणि नातं जे आहे ते अप्रतिम आहे, अत्यंत सुंदर आहे. ऐकूया पुढची अलक. अलककार अरुणा गर्जे सांगली येथून लिहितात एक नजर. एखाद्या गुन्हेगारी घटनेत मोठ्या व्यक्तींची नावे यायला लागली की फाईल जड होत जातात आणि न्याय हलका होत जातो. हे एक न्यायाधीश म्हणून तो चांगलाच जाणून होता, त्यामुळेच कुणावर अन्याय होणार नाही याची तो नेहमी काळजी घ्यायचा. कारण कधी काळी याच न्यायासाठी असुसलेली एक नजर त्याला नेहमीच अस्वस्थ करायची. अलककार अरुणा खरंच बऱ्याच वेळा तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना न्याय मिळायचाच राहून जातो. तो न्याय योग्य वेळेत मिळाला पाहिजे अशा प्रकारची अलक तुम्ही व्यक्त केलीत, अशा प्रकारची गोष्ट तुम्ही सांगितलीत. खरं म्हणजे न्यायव्यवस्था ढवळून निघेल अशी गोष्ट आहे. न्यायव्यवस्था पुन्हा विचार करेल. न्याय देवता खरंच आंधळी आहे का? तिच्या डोळ्यावर पट्टी का बांधले? कारण कोण समोर आहे हे कळू नये यासाठी. पण तिचेच तिचाच व्यवहार करणारे न्यायाधीश वकील हे मात्र डोळस आहेत. न्यायदेवता न्यायदेवतेकडून दिला जाणारा न्याय डोळस व्यक्तीच देते, आणि असं काही होऊ नये म्हणून त्या ठिकाणी न्यायाधीश काम करतायत. मला वाटतं या न्यायाधीश महोदयांना मानाचा मानाचा मुजरा. आणि असे न्यायाधीश महोदय असतील तर नक्कीच न्याय प्रक्रियेत कधीच विलंब होणार नाही, आणि दामिनी मधला सनी देवल तारीख पे तारीख म्हणणारा आपल्याला कधीच आठवणार नाही. वळू या पुढच्या अलककडे. म्हापसा गोवा येथून अलककार डॉक्टर आरती दिनकर लिहितात, आज कृष्ण जन्माष्टमी तिनं पूजा केली, नैवेद्य ठेवला, 2 मिनिट डोळे मिटून कृष्णाची आराधना केली. डोळे उघडून बघते तर ताटातील नैवेद्य संपला होता. कोपऱ्यात नातू दोन्ही हात कमरेवर ठेवून मिश्किल हसत उभा होता. वा वा अलककार आरती, मला तुमची आरती उतरायची वाटते, कारण तुम्ही थेट संत शिरोमणी नामदेवांच्या विठुरायाला नैवेद्य भरवण्याच्या उपक्रमामध्ये मला सामील करून घेतलं. मलाच नव्हे तर सगळ्या अलककार मित्रांना त्याच्यामध्ये गोवलत, गुंतवलत, गुंगवलत. आणि विठुरायाच नव्हे तर कुठलाही परमेश्वर नैवेद्य खातो, अर्थात तो कोणत्या रूपाने येईल ते मात्र आपण सांगू शकत नाही. आणि प्रत्येक रूपाला आपण देवत्व दिलं पाहिजे. खास करून छोट्या मुलांमध्ये आपण परमेश्वरच शोधला पाहिजे. अप्रतिम अलक, सुंदर अलक. वळू या पुढच्या अलककडे. मुंबई येथून अलककार सौ शीतला देवी सुनील कुलकर्णी लिहितात, तुझी आधीची बायको किती सुंदर होती, तिला घटस्फोट देऊन सुमार रूपाच्या मुलीशी लग्न केलं. त्याच्या मित्राने त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला, मुकुट रत्न जडित असला तरी तो घातल्यावर डोक्याला त्रास होत असेल, त्यापेक्षा कमी आकर्षक पण डोक्याला आराम देणारा मुकुट घालणे कुणीही पसंद करेल ना. अलककार शीतलादेवी, मला पटलं त्याचं म्हणणं, फक्त वेळ टळल्यानंतर पश्चाताप होण्यात, वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप होण्यात काय अर्थ आहे? तुम्ही त्या स्त्रीचं आणि त्या स्त्रीने तुमचं दोघांचंही वाटोळच केलं की मग अशा वेळेला रत्न जडित मुकुट खुपला काय, रुतला काय, पदरी पडलं, पवित्र झालं, गंगेत घोडण आलं, ऍडजस्टमेंट का नाही केली, असाही प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ऐकूया पुढच्या अलक. नाशिक येथून अलककार अपर्णा परदेशी लिहितात, आई आपण मामाच्या घरी का नाही जात ग, तो तर जवळच राहतो ना. तिच्या मुलीने विचारल्यावर ती डोळ्यातले पाणी टिपत म्हणाली, बेटा बेटा, तुझा मामा शरीराने जवळ असला तरी मनाने केव्हाच दूर गेलाय, एका जमिनीच्या तुकड्यापायी. अलककार अपर्णा, खरंच संपदा नसावीच धनसंपदा, जागा जमीन जुमला गरजेपुरता, ज्याच्या त्याच्या आवश्यकतेपुरता पाहिजे, तर मला वाटतं नाती सक्षम होतील. आणि जी नाती या संपत्तीमुळे विभागली जातात त्या नात्यांना तिलांजली दिलेलीच बरी, कारण ती वरपांगी असतात, ती वरवरची असतात, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची खोली नसते, त्या नात्याला कोणत्याही प्रकारचं वळण नसतं, ते नातं फक्त पैशाकडे वळतं, संपत्तीकडे वळतं. कुठेही जाऊ नका, मी परत येतो अगदी थोड्याच वेळात. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: नो स्मोकिंग जोन जैसे बन गए हर जगह, वैसे नो एंगर जोन। इधर गुस्सा नहीं कर सकते, आया है तो बाहर जाओ, कर क्या। यहाँ नहीं कर सकते, यहाँ नहीं कर सकते, क्यों? स्मोकिंग के लिए क्यों अलग जगह बनाई? क्यों नहीं कर सकते सबके बीच? क्योंकि कर आप रहे हैं, नुकसान हमारा हो रहा है। इसी तरह गुस्सा कर आप रहे हैं, सारे वातावरण में और सब लोगों का नुकसान हो रहा है। तो आप जाइए, वहां वो कमरा है, उधर गुस्सा करिए, वापस आइए।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM। आणि तुम्ही आता आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 10 मे 2026 आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 202 म्हणजेच 202। वा अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आकडा ऐकवायलाच किती आनंद होतोय, काय सांगू तुम्हाला। मी समाधानाचा सुस्कारा सोडत असतो आणि तो केवळ आणि केवळ तुमच्यामुळे बरं का, माझ्या प्रिय अतिप्रिय अलकप्रिय अलककार मित्रांनो। खरंच तुम्ही नियमितपणे हा विश्वास दाखवलात म्हणून आरजे जगदीश 200 पर्यंतचा हा टप्पा पार पाडू शकला। अर्थात प्रयोग क्रमांक 202 मध्ये आतापर्यंत एकापेक्षा एक छान अलग तुम्ही ऐकल्यात आणि त्या सगळ्याच अलग दमदार होत्या। प्रत्येक अलग मध्ये एक वेगळ्या प्रकारचा अर्थ होता, वेगळ्या प्रकारचा सुगंध दडला होता आणि तो दरवळण्याचा प्रयत्न प्रत्येक अलग करत होती शब्दातून। फक्त मी तो भ्रमराची भूमिका घेऊन तुमच्यापर्यंत तो सुगंध पोहोचवला इतकंच। अर्थात तुम्ही याचं सारं श्रेय मला द्याल याची पुन्हा खात्री आहे। तरी पण मी पुन्हा पुन्हा सांगेन, अलगकार मित्रांनो, तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्ही उत्तम लिहिता। मी फक्त सादरीकरण बरं करण्याचा प्रयत्न करतो इतकंच। ऐकूया पंढरपूर येथील रत्नश्री टोपणनावाने लिहिणाऱ्या अलगकार जयश्री शिंदे लिहितात, आकाशात हेलकावे खाणारा तो पतंग थोडा वेगळा होता। पुन्हा पुन्हा हेलकावे खात होता तरी दोरीच्या सहाय्याने स्वैर उडत होता। त्या पतंग आणि दोरीला बघत तो तिला म्हणाला, त्या पतंगाची दोरी अशा हातात आहे तो कधीच त्याची साथ सोडणार नाही। व्हीलचेअर पुढे ओढत त्याने तिच्या पुढे हात केला तशी ती धडपडत उठली आणि आपला हात त्याच्या हातात दिला। अलंकार जयश्री, रत्नश्री आहात, रत्न आहे तुमच्या नावात आणि तुम्ही अलगच्या रत्नाच आहात। अशी दमदार अलग तुम्ही दिलेत। खरंच जेव्हा गरज असते त्यावेळेला एकमेकांना आधार द्यायचा असतो आणि आधार हा नात्यातील अत्यंत महत्वाचा बिंदू असतो। त्या आधारावर नात्याचा आधारवड उभारलेला असतो असं सांगणारी तुमची अलग माझ्या मनाला भावली, प्रचंड आवडली, सुंदर। अलगकर उपेंद्र रोहणकर सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथून लिहितात, काय ग, शाळेत जाणारी मुलगी आहेस ना, अजूनही तू भातुकलीचा खेळ विसरली नाहीस? बाबा, आम्हा मुलींना याच पेपरमध्येच नापास करतात म्हणून मी त्याची तयारी करते। अलकर उपेंद्र, मुलींच्या स्त्रियांच्या महिलांच्या वाट्याचे दुःख वेदना सहज सोप्या पद्धतीने तुम्ही या अलग मधून मांडलीत। खरंच स्त्रीचं जीवन रांधावाडा उष्टी काळा यातच केलं। कांदा चिरताच डोळ्यात पाणी, नयनी कायमच पाणी, अशी ती असते सहचारिणी। खरंच तिला किती भोगावं लागतं, तुम्ही किती सहज पद्धतीने मांडलत। तुमच्या या मांडणीला, रचना सौंदर्याला आरजे जगदीश देतोय मानाचा मुजरा। अलगकर विद्या कुंभार कोल्हापूर येथून लिहितात, रात्रपाळी असल्याने तिला घरी जायला उशीर झाला होता। मध्येच तिला पावलांचा आवाज आला, भरावर पाय उचलत ती बिल्डिंग जवळ पोहोचली आणि तिने एकदा धाडस करून मागे वळून पाहिलं तर एक पोलीस कर्मचारी तिच्या मागे उभा होता। अलगकर विद्या, खरंच आहे, एकटी महिला ही संधी नसून ती आपली जबाबदारी आहे हे जेव्हा सगळे पुरुष लक्षात घेतील मला वाटतं त्यावेळेला पोलिसांची आवश्यकता लागणार नाही। आपण सगळे शिवबाचे मावळे आहोत, आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी स्त्री सुरक्षितता ऐरणीवर टांगून ठेवायच्या ऐवजी स्त्री महिला सुरक्षिततेची जबाबदारी आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. खूपच छान. ऐकूया पुढची अलग. सौ अलगकार सौ क्षितिजा कुलकर्णी रुकडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून लिहितात. आज तिला कौल मिळाला पण खरंच समजेना खरा कोणता. अलग क्षितिजा भन्नाट अलग लिहिता तुम्ही. खरं म्हणजे एक एक दोन दोन वाक्यामध्ये कथा गुंतता आणि कथेचे व्यामिश्रतेचे अनेक पडदे अनेक पापुद्रे तुम्ही निर्माण करता. बघा ना आता कौल मिळाला खरंच समजेना. कौल कशासाठी लावला होता? कौल लावणे ही पद्धत श्रद्धेची आहे. कौल लावणे तो मनाचे असू शकतो. कौल लावणे चार चौघांच्या विचारांचा असू शकतो. कौल त्या ठिकाणी स्वमताचा असू शकतो. कौल कुटुंबाचा असू शकतो. पण खरंच खरा कोणता समजेना कधी कधी कौल सुद्धा आपल्याला कौलावर नेऊन ठेवतो. म्हणजे कौल सुद्धा आपल्याला घसरवण्यावर आणून ठेवतो. असा काहीसा वेगळा अर्थ मांडणारी तुमची अलग मला भावली. मी मानाचा मुजरा देतो या अलगला. तो केवळ त्या ठिकाणी अलग मधल्या अनपेक्षित वळणांना. खूप छान अप्रतिम. ऐकूया पुढची अलग. चिंचवड पुणे येथून वाल्हेकरवाडी येथून अलगकार सौ कल्पना चांदमलजी बंब जैन लिहितात. ते अंधशाळेतील सर खूप आजारी होते. पाय दुखत असल्यामुळे देणगीसाठी फिरू शकत नव्हते. सरकारी अनुदानही नव्हते तरी अंध मुला मुलींसाठी त्यांची धडपड चालू होती. अलगकार कल्पना एक सल्ला द्यावासा वाटतो. दर 15 दिवसांनी आपली अलग आलीच पाहिजे असा अट्टहास धरू नका. असं मत स्वतःचं बनवून ठेवू नका. कारण तुमच्या लेखनात सामाजिकता आहे आणि ती सामाजिकता तुमच्या निरीक्षणाने येऊ दे पुढे. तुमच्या अनुभवातून पुढे येऊ दे. सकस दर्जेदार लेखन कलत चला. केवळ आता माझा नंबर आहे म्हणून लिहू नका. कारण तुम्हालाच त्याचा आनंद मिळणार नाही समाधान मिळणार नाही. ही अलग बघा ना. ही त्या आणि त्या अंधशाळेतील म्हणण्यापेक्षा दिव्यांगांच्या शाळेतील असं म्हटलं तर जास्त चांगलं झालं असतं. बघा जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा अशा प्रकारचे बदल आपल्यालाच प्रेरित करतात आपल्याला सुचतात. म्हणून तुमच्या अलग मधली सामाजिकता अप्रतिम आहे. तुमच्या अलग मधल्या त्या व्यक्तीला मानाचा मुजरा देतो. कारण त्यांना धडपड आहे. अर्थात ती धडपड काय? कारण स्वतः ते जीवन जगतायत. जावे ज्याच्या वंशा असं आपण म्हणतो ते यासाठीच. अलगकर स्वाती कारले चिपळून अनुपमया टोपण नावाने लिहितात. मुलीने बुद्धिबळ स्पर्धेत बक्षीस स्वीकारताना हा खेळ आजीने शिकवून गोडी लावल्याचे सांगताच तिला आश्चर्याचा धक्का बसला. कारण शिक्षण नाही म्हणून अशिक्षित समजून आश्रमात ठेवलेल्या सासूला तिने सन्मानने परत आणण्याचे मनोमन ठरवले. अलगकर स्वाती नक्षत्र तुम्ही आणि त्या मुलीला त्या नक्षत्रासम मुलीला मानाचा मुजरा. जिच्यामुळे आपल्या आईच्या डोळ्यात अंजन पडलं आणि तिने सासूला वृद्धाश्रमातून परत आणलं. मला वाटतं अशी नातवंड अत्यंत महत्वाची आहेत आणि अशा आजी महत्वाच्या आहेत ज्या आपल्या नातवंडांवर इतके दमदार संस्कार करतात. त्यांना बटव्यातून चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवतात. खूपच छान. पुसद जिल्हा यवतमाळ येथील अलगकार श्री मनोहर गंगाराम राठोड लिहितात. 6 वर्षाची चिमुकली आईला म्हणते, आई पुढच्या गल्लीत जाऊन तुझ्यासाठी तापाची गोळी आणू का ग? आई म्हणते, नको रे बाळा, तुझ्या एकटीने बाहेर जाण्याने माझ्या छातीतील धडधड आणखी वाढेल आणि तापही. अलगकार मनोहर, नुकत्याच घडलेल्या घटनेने तुमचं आमचं सगळ्यांचंच काळीच पिळवटून निघाल आहे. मला खात्री आहे कुणालाच या गोष्टीची वेदना झाली नसेल, दुःख वाटलं नसेल असं होऊ शकत नाही. खरंच आज प्रत्येक पुरुष संशयाच्या खोल गर्ततेत अडकत चाललाय. संशयाच्या भोवऱ्यात गुंतत चाललाय. नराधम पुरुष ज्यांच्या अंगामध्ये त्या ठिकाणी काय संचारतं, तो काम कुठून येतो, तो एकदा सगळ्यांनी मिळून खरंच ठेचला पाहिजे. महाराजांनी दिलेल्या शिक्षा जाहीरपणे पुन्हा द्यायला पाहिजेत. माझं या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना सगळ्यांनाच साकडं आहे. खरंच चिमुकल्यांच्या वाट्यांचे स्त्रियांच्या वाट्याचे येणारे भोग तुम्ही ज्या दिवशी कमी कराल ना आम्ही तुम्हाला बिनविरोध निवडून देऊ. बरं का? आता आरजी जगदीश वळतोय. त्याच्या लाडक्या अर्थात आवडत्या कौटुंबिक सोहळ्याकडे म्हणजे वनगे कुटुंबियांच्या अलगकडे. अलगकार महेंद्र हरिभाऊ वनगे पिंपळे सौदागर पुणे येथून लिहितात, काय रे तू कधी गड चढून मंदिरात गेलास का? गड्याच्या पायथ्याशी खेळण्याचे दुकान मांडून बसलेल्या मुलास त्याने विचारले. नाही साहेब, मुलगा नम्रपणे म्हणाला. मग तुला देव कसा दिसणार आणि प्रसन्न कसा होणार? त्याचा प्रश्न. नाही साहेब, देव मला रोजच भेटतो, इथे येतो तुमच्यासारख्या गिरायकांच्या रूपात, मुलगा उत्तरला. अलगकर महेंद्र, मानाचा मुद्रा तुमच्या अलगला. तो मानाचा मुद्रा अशासाठी आहे, जे का रंजरे गांजरे मी नेहमी म्हणतो संत तुकोक्ती ऐकत चला. परमेश्वर भगवंताचं रूप हे ग्राहकामध्ये असतं, आपण ग्राहको देवो भव म्हणतो, आणि त्या दिव्यांग व्यक्तीला बरोबर कळलं. तुमच्या अलकमधला मी अपंग शब्द मुद्दाम घेतला नाही, कारण जर अपंगही व्यक्ती जर तिथे बसलेली असेल आणि हे त्या गिरायकाला कळलं असेल आणि तो जर असं विचारत असेल की तू जातोस का वरती, तर अर्थातच चुकीचं आहे, कारण तो कसा वरती जाणार असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. पण ती दिव्यांग व्यक्ती आहे नंतर कळलं, तर मात्र त्या ठिकाणी हीच अलग आणखीन दर्जेदार होऊ शकते. ऐकूया अलगकर सौ शैलजा महेंद्र वनगे पिंपळे सौदागर पुणे लिहितात, त्याने आपला पहिला पगार आईच्या हातात ठेवला. तिने तो त्याच्या आईच्या फोटो समोर ठेवला आणि हात जोडले. अलगकर शैलजा, बरीच चर्चा आपण या अलग बद्दल केली, आईच्या म्हणजे सावत्राईच्या हातात ठेवला, छोट्या आईच्या हातात ठेवला, मग तिने तो मोठ्या आईच्या फोटो समोर ठेवला. बऱ्याच शक्यता विचारात घेतल्यानंतर मला तुमच्या अलगला मानाचा मुद्रा द्यावासा वाटतोय. तो अशासाठी, त्याने पहिला पगार आईच्या हातात ठेवला, अर्थात ही आई सावत्राई असू शकते, ही आई मानलेली आई असू शकते, ही आई मामी असू शकते, ही मावशी असू शकते, ही काकी असू शकते, म्हणजे मोठी आई असू शकते, कोणी असू शकते. आणि त्यांचं नातं एवढं गंभीर आणि एवढं खंबीर आहे की त्याने आपल्या आईच्या हातात, म्हणजे जिला तो आई मानतोय, तिच्या हातात पगार नेऊन ठेवला. अगदी ती यशोदा असू शकते. वा, मला तुमची अलक आवडली. आणि तिने मात्र तो आईच्या फोटो समोर ठेवला, त्याच्या आईच्या, आणि हात जोडले. इथे हात जोडणं म्हणजे विनयशीलता आहे, हात जोडणं म्हणजे भावनात्मकता आहे, हात जोडणं म्हणजे सौहार्दाचं वातावरण आहे. जणू काही हे सांगणं आहे की हा या पगाराचा अधिकार माते तुला आहे, मी फक्त पालन पोषण केलंय. पण मला वाटते पालन पोषण करणं अत्यंत महत्वाचं आहे. देवकी वासुदेवासाठी कृष्णासाठी महत्वाची आहेच, कारण तिने जन्म दिलाय. पण यशोदा ही महत्वाची आहे, कारण तिने लहानाचं मोठं केलंय. मला तुमची अलग खूप भावली, प्रचंड आवडली, मानाचा मुद्रा म्हणून तुम्हाला दिला. ऐकूया पुढची अलग. आष्टा सांगली येथून अलगकार सौ स्नेहा चव्हाण लिहितात, आयुष्यात काही घडलं की लगेच कसा माझा आवाज उठतो, पण बाकीचे स्तब्धच असतात. अशी घरचा करता व्यक्ती स्वतःला विचारणा करत असताना घराच्या छपरावर पडणाऱ्या पावसाच्या सरींचा आवाज याचं उत्तर देऊन गेला. अलगकर स्नेहा, स्नेह आहे तो वृद्धिंगत व्हावा, तुम्ही उत्तमोत्तम अलग लिहित राहा. बाकीचे स्तब्धच असतात अशी घरचा करता स्वतःला विचारणा करतो आणि तेवढ्यात पावसांचा आवाज येतो. आणि याचं उत्तर त्याला मिळतं की जबाबदारी माझीच आहे, मला कौलं शाकाहारायची आहेत, मला घडी बसवायची आहे, मी जन्म दिलेल्या मुलामुलींना त्या ठिकाणी आणि मी जिला त्या ठिकाणी विवाह करून आणलंय तिला मीच आधार द्यायचा आहे. अलगकर स्नेहा खरंच उत्तम अप्रतिम. अलगची झलक प्रयोग क्रमांक 202 10 मे 2026 मधील शेवटची अलग. नागपूर येथून अलगकार सौ स्वप्ना प्रशांत जगदळे लिहितात मुख्य प्रेम. एका वृद्धाश्रमात आपल्या लाडक्या मालकाला दूरवरून भेटायला आलेला त्याचा लाडका श्वान, त्या श्वानाला बघून तिथे उपस्थित सगळ्यांनाच गदबलून आले. अलगकर स्वप्ना, भूतदया मुक प्रेम या संकल्पना खरंच फार महत्वाच्या आहेत. मी मागे पण एकदा गोष्ट अशी सांगितली होती, जगदीश कांदळकर नावाचे आमचे गुरु होते आणि त्यांचा श्वान रात्री 1 वाजेपर्यंत त्यांच्या जळणाऱ्या चितेच्या बाजूलाच कोपऱ्यामध्ये बसून धाय मोकलून टिप गाळत होता. आणि आम्ही मात्र बाकीचे गाडी पकडण्याच्या किंवा मिळेल त्या गाडीने आपल्या घरी पोहोचण्याच्या विचारत होतो. भ्रांत त्याला नव्हती, तो येताना अंत्ययात्रेवर येत होता, बाकीचे कुत्रे त्याच्यामध्ये भुंकत होते, तो मात्र शांतपणे मार्गक्रमण करत होता. खरंच यांच्या मनात जे प्रेम असतं ना ते बोलू शकत नाहीत, पण प्रचंड प्रेम या मुक्या जनावरांच्या मनात असतं आपल्या आपल्या मालकाबद्दल. म्हणूनच गलबलून येतं आणि मग आपल्यालाही या प्रेमाबद्दल बरंच काही वाटून जातं. अलक प्रेमी रसिक श्रोते हो, पुन्हा एकदा 17 मे 2026 आर जे जगदीश प्रयोग क्रमांक 203 घेऊन येईल. तोपर्यंत तुम्ही मजेत राहा, मस्त राहा, आनंदात राहा, हसत राहा, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा.

0: ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.
1: बाप पुराणी बडी सुहानी मनात खोलवर रुजलेल्या चित्रपट साहित्य संगीत गाणी यांच्या आठवणींचा नॉस्टॅल्जिक खजिना
2: बात पुरानी बड़ी सुहानी
1: फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. संकल्पना आणि सादर करते श्री धनंजय कुलकर्णी.
3: नमस्कार नमस्कार. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात आपण गेले अनेक दिवस चित्रपट नाटक दूरदर्शन या विषयावरील वेगवेगळ्या गप्पा मारत असतो. आपण आज आपल्यासोबत कालच्या प्रमाणेच कृपाशंकर शर्मा आहेत. कृपाशंकर शर्मा हे ख्यातनाम चित्रपट लेखक आहेत. अलौकिक प्रतिभावंत गुरुदत्त हा त्यांनी गुरुदत्त या अभिनेत्यावर लिहिलेला ग्रंथ प्रकाशित झाला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यांची एवढीच ओळख नाही तर त्यांनी अतिशय ख्यातनाम लोकांच्या मुलाखती देखील घेतलेल्या आहेत. त्यात मला प्रामुख्याने सांगावं वाटतं विजय तेंडुलकर असतील, दिलीप कुमार असतील, बी आर चोप्रा असतील, सुधीर मोघे असतील. तर हे अतिशय ज्यांनी अशा महान व्यक्तींच्या भेटी घडल्यात अशी शर्मा जी आपल्या सोबत आहेत. काल आपण विजय तेंडुलकर यांच्या नाटकांवर गप्पा मारल्या त्यांच्याशी. आज आपण विजय तेंडुलकर यांच्या चित्रपट आणि इतर माध्यमांविषयी बोलणार आहोत. शर्मा जी आपले पुन्हा एकदा स्वागत रेडिओ पुणेरी आवाजवर.
4: नमस्कार.
3: नमस्कार सर. आपण काल बोलताना तेंडुलकरांची नाटकं, त्या नाटकावर होणारे वाद, त्या वादातून निर्माण झालेली परिस्थिती यावर बोलत होतो. आज आपण तेंडुलकरांच्या चित्रपटातलं जे योगदान आहे त्याबद्दल बोलणार आहोत. तर मला वाटतं तेंडुलकरांच्या चित्रपटामध्ये आगमन 1975 सालच्या सामना या चित्रपटापासून झालं.
4: बरोबर आहे.
3: रामदास फटाणेंचा सिनेमा होता.
4: हो हो.
3: या चित्रपटाबद्दल सांगा आम्हाला.
4: हा तर असं झालं की रामदास फटाणे तेंडुलकरांकडे आले आणि ते म्हणले मला काहीतरी करायचं आहे. आणि तर तेंडुलकरांनी यावेळेस त्यांच्या डोळ्यासमोर दोन प्रमुख व्यक्ती डॉक्टर लागू आणि निळू फुले ठेवून सरळ सरळ ते म्हणले की आपण यांना म्हणजे छोटाण्यांना त्यांचे पैसे परत मिळतील या हिशोबाने आपण चित्रपट रचूया. आणि त्या पद्धतीने त्यांनी एक राजकीय पार्श्वभूमीवरच दोन व्यक्तिरेखांमधला संघर्ष व्यक्त करणारा छानपैकी सामना हा चित्रपट त्यांनी तयार केला. आणि त्यामुळे तेंडुलकर सिनेमामध्ये आले. आणि याची गंमत म्हणजे जेव्हा सामना बर्लिनला गेला तेव्हा त्यावेळेला डॉक्टर लागू आणि मूळ फुले या दोघांना त्यांनी सुटा बुटत आणि ड्रेसअप बघून संपूर्ण प्रेक्षक वर्गांनी भरली. ज्या त्यांना स्टँडिंग ओव्हेशन दिलं की हँडसम दिसणारी माणसं ही या सिनेमामध्ये कशी काय दिसली अशी सुंदर त्यांना अकल्पित होतं की हे कसं काय घडलं. आणि तिथूनच तेंडुलकर हे सिनेमासाठी नाव गाजायला लागलं.
3: त्यातला राजकीय संघर्ष होता पण राजकीय संघर्ष मोठ्या पातळीवरचा नव्हता तर ग्रामीण पातळीवरचा होता.
4: बरोबर आहे.
3: तर ग्रामीण पातळीवर सुद्धा देखील माणसाला सामान्य माणसाला किती संघर्ष करावा लागतो त्यामध्ये आयुष्य जगताना. आणि त्यांच्या टोकदार संवाद आणि पटकथेतून ते आपल्याला पाहता आलं
4: त्याआधी. बरोबर.
3: मारुती कामेचं काय झालं हा अगदी हा त्यामुळे अजून सुद्धा बऱ्याच आपल्या याच्यात वापरला जातो. सोशल मीडियामध्ये सुद्धा अजून वापरला जातो. हा बोला.
4: सामनासाठी विशेष म्हणजे भालजी पेंढारकरांनी खूप मदत केली, लता मंगेशकरांनी मदत केली जब्बार पटेलला. हे विशेष आहे कोल्हापुरात चित्रणासाठी म्हणजे सुरुवातीच्या काळात तेंडुलकर आणि स्वतः जब्बारला सिनेमामध्ये उभे राहण्यासाठी फार महत्वाची अशी पाठबळ त्यांना लाभलं हे गमतीचाच भाग आहे.
3: बरोबर बरोबर बरोबर. यानंतर 1980 सुमारास अरुण साधू यांच्या मुंबई दूरदर्शनी याच्यावर तुम्ही सिंहासन हा सिनेमा जो आला होता याचे देखील मला वाटतं पटकथा संवाद आपल्या तेंडुलकरांची होते. आणि हा एक फुल फ्लेज पॉलिटिकल मूवी म्हणून मराठीमध्ये त्याला ओळखलं जातं.
5: ज्यामध्ये मुख्यमंत्री मंत्रालय तिथले पत्रकार तिथले आणखी युनियन लीडर या सगळ्यांचे आपापसातले संबंध वगैरे फार छान घेतले होते.
4: अतिशय छान बँकेचं घेतलं होतं. विशेष म्हणजे याला पॉलिटिकल थ्रिलर असं हे कॅटेगरीतला सिनेमा होता.
5: बरोबर.
4: आणि मी तेंडुलकरांना विचारलं माझ्या मुलाखती दरम्यान की तुम्हाला हा चित्रपट पॉलिटिकल थ्रिलर म्हणून सक्सेसफुल झाला असं वाटतं का. तर ते म्हणते की मी त्यांना असं म्हणत होतो की सिनेमाने किती पैसा कमवला याच्याशी मला घेणार नाही, पण त्याच्या आकृतीबंध आणि ज्या पद्धतीने तुम्हाला मांडायचा होता तो यशस्वी झाला का. ते म्हणते की माझ्या बहुतेक कलाकृतींना सर्वाधिक जर कुणी यशस्वी केलं असेल तर ते जब्बार पटेल
5: यांनी. खरं
4: ते म्हणजे जसं घाशीराम आहे किंवा उंबरठा आहे सिंहासन आहे, पण जब्बारची जोड त्यांना फार आहे. ते म्हणजे माझ्या सर्व कलाकृतीमध्ये सर्वात जास्त जर यशस्वीपणे सहभाग मिळाला असेल तर तो जब्बार पटेल यांचा.
5: आता मला सगळं सिंहासन या चित्रपटातले जे पॉलिटिकल थ्रिलर तुम्ही म्हणता यापूर्वी असा प्रयोग कधी झाला नाही का आपल्या
4: मराठी
5: तेंडुलकरांच्या लेखणीतून फार छान
4: उतरला.
5: 80s सुरुवातीला एक सिनेमा आला होता उंबरठा, ज्यामध्ये स्मिता पाटील आणि गिरीश कारनाड यांच्या भूमिका होत्या. आणि आजच गिरीश कारनाड यांचा वाढदिवस देखील आहे, त्यांचं 2 वर्षांवर निधन झालं, तर आज त्यांचा जन्मदिन आहे. तर ह्या उंबरठा सिनेमाची मला शांता मिसळ यांची बऱ्यापैकी ती कथा होती,
4: मूळ कादंबरी त्यांची
5: होती, पण अतिशय सुंदर सिनेमा उंबरठा मराठीतला एक माइलस्टोन सिनेमा म्हणतेला.
4: खरं
5: तर विजय तेंडुलकरांच्या नजरेतून तुम्ही कसं पाहतो उंबरठा?
4: हा, तर गंमत अशी आहे की तेंडुलकरांना जी पटकथेची दृष्टी आहे ना ती विलक्षण आहे. म्हणजे या कादंबरीतलं त्यांना काय घ्यायचं आणि ते कसं दाखवायचं आणि तो सीन सिक्वेन्सेस मध्ये कसं जायचं, तर हे तेंडुलकर आणि मुळात त्यांची जी महत्वाची भूमिका मी तुम्हाला सांगू इच्छितो त्यांच्या विचारसरणी. त्यांचं म्हणणं असं होतं की सिनेमा माध्यमात पर्टिक्युलरली एनिथिंग एक्सेस इज व्हल्गॅरिटी. सिनेमाचे जे वेगवेगळे घटक आहेत, ज्याचं संगीत आहे, त्याची पटकथा आहे, त्याचे संवाद आहेत, त्याचं त्यातले नृत्य म्हणा, इतर घटक किंवा कॅमेरा किंवा कलर, यापैकी हे सगळ्या घटकातले कुठलाही घटक जर जास्त दाखवला गेला तर तो घृणास्पद होतो. म्हणजे कलेच्या सौंदर्य दृष्टीमध्ये तो आड आणतो. चित्रपटाच्या पटकथा ह्या अगदी साचेबंद आणि घट्ट असं त्यांचं वीण असते त्यांची, आणि त्याची ते विशेष काळजी घेतात. त्यामुळे त्यांचं लिखाण आणि दुसऱ्या बाजूनी संवाद हे त्यांचं फार मोठ्या ताकदीचं
5: म्हणजे
4: त्यांची ही प्रतिभा त्यात होतीच त्यांची, त्यात शंकाच नाही. थोड्या शब्दात अतिशय भेदक असा आशय व्यक्त करण्याचा त्यांच्याकडे शब्द रचना असायची त्यांची.
5: बरोबर. मला आठवतं शर्मा सर, तुम्ही ज्या मुलाखतीचा उल्लेख केला आणि जी मुलाखत तुम्ही घेतली होती तेंडुलकरांची, त्या मुलाखतीचं शीर्षकच मुळात होते की गोष्ट सांगण्याची कला.
4: सांगण्याची कला, बरोबर.
5: तर काय ती गोष्ट सांगण्याची कला कशा पद्धतीने?
4: तर त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे दोन आहेत, तेंडुलकरांना सिनेमामध्ये सुद्धा जसं नाटकात वेगवेगळे फॉर्म्स असतात, जसा घाशीरामचा वेगळा वापरला, वेगवेगळे फॉर्म वापरायचे आणि त्यात म्हणजे प्रयोगशीलतेकडे जायचं. हे निर्मिती कलावंताचा एक शोध असतो की मराठी वेगळं करून दाखवायचं. तसंच सिनेमामध्ये सुद्धा वेगवेगळं करून दाखवणारे लोक आहेत. सत्यजित रे यांची एक परंपरा वेगळी, मृणाल सेनांची वेगळी होती, चेतन मेहताची वेगळी, असे सगळे वेगवेगळ्या दिग्दर्शकांना वेगवेगळ्या पद्धतीने आपले विषय मांडायचे आहेत.
5: बरोबर.
4: किंवा श्याम बेनेगल असतील, तर या लोकांना तेंडुलकरांनी हा चांगल्यापैकी ह्या सगळ्यांचा अभ्यास केला होता आणि त्यांनी त्यातनं ठरवलं की शेवटी काय की आपल्याला एक कथा सांगायची आहे. ती कथा आपण म्हणजे त्यांचं म्हणणं जगभरातला कुठलाही प्रेक्षक असू द्या, तुम्ही जर कथा एक व्यवस्थित पद्धतीने सांगायला लागला तर लोकांना त्यात रस येतो. हा त्यांचा अनुभव. फक्त ती तुम्ही योग्य पद्धतीने सांगा, थोडासा फॉर्म तुम्ही बदलला हरकत नाहीये. आणि इव्हन तुमची काही जी परंपरा, जसं ते हिंदीमध्ये किंवा आपल्या चित्रपटातून गाणी असतात, गाणी ही आपल्या परंपरेतून आपल्यात आली आहे, तर त्याच्यामुळे आपल्या चित्रपटाच्या उघडपणाला फार त्रास होणार नाही. या पद्धतीने वापरता आली तर ती त्याला सुद्धा त्यांचा नकार नसायचा. बर, अशा पद्धतीने हा, त्यामुळे एकूणच त्यांचं म्हणणं असं आहे की एक निम्न कथा सांगण्याच्या या पद्धती आहेत, जसं सत्यजित रेंची अतिशय वास्तववादी अशी पद्धत आहे. बर, नंतर मृणाल सिंग हे गिमिक्स वापरतात काही काही, केतन मेहता लोकसंगीताचा उपयोग करतो, असं काही वेगळं किंवा
6: बर
4: साऊथ मधले जे दिग्दर्शक आहेत ते वेगळ्या पद्धतीने वास्तवता मांडतात, असं सगळं आहे. तर त्यांची जे म्हणजे चित्रपटा शेवटी एक कथा गोष्ट सांगण्याचीच कला आहे असं त्यांचं मत आहे.
6: बरोबर बरोबर बरोबर.
5: उंबरठ या चित्रपटात देखील त्यांनी खूप वेगवेगळे त्यामध्ये त्यांचे त्यातले संवाद देखील अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत अगदी. त्यानंतर आकृत नावाचा सिनेमा त्यांनी त्याचे पण संवाद त्यांनी लिहिले.
4: आणि त्यांना आम्हाला त्यांचं दिग्दर्शन होतं अमोल पालेकर.
5: अमोल पालेकरांचं दिग्दर्शन होतं मला वाटतं ते कुठल्या तरी खून खटल्यावर एक
4: आधारित होतं.
5: मानवत खून खटल्यावरती तो
4: मानवत खून खटल्यावर आधारित.
5: बरोबर बरोबर. हे सगळं तेंडुलकरांची वाटचाल चालू असताना मराठी सिनेमामध्ये मराठी नाटकांमध्ये हिंदी सिनेमात देखील त्यांचा प्रवेश झाला होता 1974 साली.
4: बरोबर.
5: आणि ह्या 1974 साली श्याम बेनेगल यांचा निशांत नावाचा सिनेमा होता,
4: चित्रपट आला,
5: चित्रपट आला होता ज्यात पुढे हैदराबादची पार्श्वभूमी होती त्याला.
4: हो हो.
5: आणि फार त्यातले डायलॉग आणि त्यातली पटकथा अतिशय सुंदर तेंडुलकरने म्हणली होती. तर या निशांत बद्दल तुम्ही काय
4: सांगाल? हा, निशांत हे सुद्धा एका गावातल्या म्हणजे त्याला
5: हिंसाचार गावामध्ये
4: जमीनदारी पद्धतीतून झालेले आणि एका कुटुंबांनी दुसऱ्यावर केलेले अत्याचार आणि त्या स्वरूपातलं होतं. आणि खरं म्हणजे त्यांना या चित्रपटातला शेवट जो होता हिंसाचाराचा तो असा वरून म्हणजे हेलिकॉप्टर व्ह्यू मधून चित्रित करायचा होता पण ते घडलं नाही. त्यांना ते फार प्रभावीपणे ते हिंसाचार पण ते निशांमध्ये तेवढं सक्सेसफुल होऊ शकलं नाही म्हणजे काही बजेटची अडचणी असते. पण तेंडुलकरांच्या त्यामधली दृष्टी मात्र वाखाणण्यासारखी आहे आणि ते यशस्वी ठरली या ठिकाणी.
5: बरोबर बरोबर. आणि श्याम बेनेगल सोबत त्यांची चांगली जोडी जमली. अनेक सिनेमांमध्ये ते एकत्र होते किंवा टीव्ही
4: सिनेमांमध्ये
5: आहे त्यामध्ये मंथन सिनेमामध्ये गुजरातमध्ये जे कुरण वर्गीस यांनी दूध चळवळ सुरू केली
4: दुधाची चळवळ
5: त्याच्यावर तो सिनेमा होता. खरं म्हणजे त्याचा डॉक्युमेंटरी झाला असता.
4: हो,
5: म्हणजे एखाद्या दुसऱ्या माणसाकडे गेला असं डॉक्युमेंटरी
4: असं तर मुळातच तसा तो डॉक्युमेंटरीचाच विषय होता.
5: नाट्य खूप चांगलं आणलं होतं त्यामध्ये. नाट्य खूप चांगलं होतं तिथल्या सगळ्या घटनांचा फार चांगला त्यांनी आढावा त्यामधून घेतला होता.
4: आणि नसरुद्दीनची व्यक्तिरेखाही फार छानपणे त्यात गवली होती. मस्त
5: जमून आलं होतं, अगदी जमून आलं होतं.
4: बरोबर.
5: तर मला वाटतं आपण आता ब्रेक घ्यायची वेळ झाली मला. तर ब्रेकवर जाण्यापूर्वी परत आपण शर्मा साहेबांना पुढच्या भागामध्ये काय विचारायचं तुम्ही हे करून मी दाखवून करून देतो की तेंडुलकरांनी हिंदी सिनेमामध्ये आपली वाटचाल चालूच ठेवली. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. पुरस्कार मिळाले तसेच काही तिरस्कार सुद्धा त्यांच्या वाट्याला. तर त्याविषयी आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. आणि या ब्रेकमध्ये आपण आता मला वाटतं उंबरठामधले छानसं गाणं ऐकूयात. आपण मला वाटतं त्यातली जी प्रार्थना आहे वसंत बापट यांनी लिहिली ते गाणं ऐकूयात आपण.

0: नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।
1: ब्रेक नंतर पुन्हा सर्वांचं स्वागत। मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचं पुण्याचं स्वागत करतो। श्रोत्यांना बात पुरानी बडी सुनी या कार्यक्रमात आपण आज कृपाशंकर यांच्याशी बोलत आहोत। कृपाशंकर शर्मा यांचं भाग्य एवढे की त्यांना विजय तेंडुलकर सारख्या माणसाचा सहवास लाभला, प्रेम लाभला, मैत्री लाभली आणि त्यातून आपण आता विजय तेंडुलकरांचा जीवनालेख जो आहे तो उलगडत जात आहोत। तर शर्मा सर, पुण्याचं स्वागत आपलं। आपण तेंडुलकरांच्या हिंदी सिनेमातल्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल बोलत होतो। तर 80 दशकामध्ये दोन सिनेमे बॅक टू बॅक आले होते त्यांचे आणि जे खूप गाजले होते। एक त्यापैकी होता आक्रोश, जो गोविंद मेहरानी यांचा होता, आणि दुसरा देखील त्यांचा होता अर्ध सत्य।
2: होय,
1: तर हे दोन सिनेमांबद्दल काय सांगाल तुम्ही?
2: हा, तर आक्रोश जो होता हा सुद्धा ग्रामीण भागात आदिवासींवर होणाऱ्या त्याच्या संदर्भातला अतिशय, त्यालाही पुन्हा राजकीय पार्श्वभूमी, यांच्यात नेते मंडळी वगैरे कशी याच्या पाठीमध्ये गुंतलेली असतात आणि त्या आदिवासींचा शेवटी एक ट्रॅजिक असा शेवट तो गोविंद मेहरानी यांनी आणि ओम पुरीच्या अभिनयानी फार छान पैकी
1: वमवलं। शहाचा पण त्यामध्ये वकिलाचा रोल होता त्यामध्ये।
2: हो बरोबर।
1: आणि
2: तर त्याच्यात गमतीचा असा भाग असा होता की वास्तविक ओम पुरींनी त्या आपल्या बहिणीला मारल्यानंतर सुद्धा वकिलांचं एक दृश्य त्याच्यामध्ये स्वतः तेंडुलकरांनी लिहिलं होतं, ठेवलं होतं। पण ते गोविंद मेहरानी यांनी ते म्हणले की नाही, मला ओम पुरीचं प्रत्येक फेस इतकं सुंदर चाललंय वरती की आता मला यात वेगळं काही करायचं नाही, त्याच्यातच मला शेवट करायचा आहे असं काही काही म्हणजे जे। पण मला तो पुण्याच्या अलंकार थिएटरमध्ये मला तो शेवट बघायला मिळाला होता वकिलांचा, फार छान भाष्य करणारा एक शेवटचा एक प्रसंग होता। पण चांगलं, पण कलाकृतीत त्यांचं म्हणणं असं की काही वेळा दिग्दर्शकाला स्वतःच काहीतरी वेगळं करायचं असतं, तेव्हा मी त्यांना काही फारसं ऑब्जेक्शन घेतलं नाही। चांगल्यापैकी त्यांनी ते आक्रोश मध्ये साध्य केलं आणि आक्रोशनी गोविंद मेहरानी एस्टॅब्लिश झाला ना।
1: करेक्ट,
2: बरोबर।
1: आणि अर्ध सत्य पुन्हा एकदा पोलीस परत राजकीय गुंड परत त्याची आमदारकी हे सगळं त्यामध्ये आलं सगळं। आणि वेलणकर नावाचा ऑफिसर पोलीस ऑफिसर आपल्या पूर्ण फार आतमधून दुसरेच राहणं जे होतं ते फार प्रभावपणे मांडलं होतं आणि त्यातले वाक्य, त्यातले संवाद फारच अप्रतिम जमून आले होते सगळे।
2: खरंय, खरं। अर्ध सत्यविषयी मी तुम्हाला सांगतो असे की त्यातला जो काही विरोधाभासात्मक प्रसंग आहे की हा त्या ह्याला गुंडाला हे मारतो वगैरे आणि ज्याला कायमच पोलीस हे करत असताना तो सांगतो की एक दिवस तुला अशा वाईट प्रसंग येईल बघ, आणि त्याच्या तो निवडून आल्यानंतर त्याच्या मिरवणुकीची व्यवस्था करावी लागते। हा हा प्रसंग त्यांनी इतका छानपैकी आणला होता तेंडुलकरांनी आणि हे अशा प्रकारचं वास्तवपूर्ण असं चित्रण या सगळ्या आपल्या व्यवस्थेमधलं, सामाजिक व्यवस्थेमधलं भेदक चित्रण त्यांनी इतकं प्रभावीपणे तिथे आणलं आणि तो त्याची पटकथा गाजली, त्यासाठी फिल्मफेअरचं त्यांना
1: पारितोषिक मिळालं होतं,
2: पारितोषिक मिळालं होतं। तर ती दोन्ही गोष्टी त्यांना मिळाल्या। तर आणि विशेष म्हणजे नसिरुद्दीन शाहला जेव्हा विचारलं की तुम्ही ही ओमपुरीची भूमिका केली असती तर काय झालं असतं, तो म्हणला की मी ओमपुरी इतकी प्रभावी करू शकलो नसतो। त्याचं कारण त्यांनी फार छान सांगितलं की ते म्हणले की आतापर्यंत ओमपुरीला इतका प्रभावी असा रोल मिळाला आणि त्यामुळे त्याची जी पहिली वाफ होती ती यात बाहेर
1: पडली,
2: त्यामुळे तो फारच प्रभावी झाला, अतिशय वास्तवपूर्ण असं त्यांनी परीक्षण त्याचं केलं।
1: तेंडुलकरांना अनेक पुरस्कारांनी देखील त्यांचा सन्मान झाला, ज्यामध्ये साहित्य अकादमीचा मोठा पुरस्कार आहे जो 1965 साली त्यांना मिळाला होता, परत महाराष्ट्र शासनाचे काही त्यांना पुरस्कार मिळाले होते, सरस्वती सन्मान त्यांना मिळाला होता, कालिदास सन्मानचे होते पुरस्कार ते होते, महाराष्ट्र गौरव, पद्मभूषण, कथा चुडामणी आणि मला वाटतं संगीत नाटक अकादमीचे अवॉर्ड सुद्धा मिळालं होतं। त्याशिवाय त्यांना नेहरू विद्यापीठाची फेलोशिप देखील मिळाली होती।
2: मिळाली होती।
1: तर ह्या पुरस्कारांबद्दल काय सांगाल? मला एक प्रश्न आहे पण त्या पुरस्कार तुमच्या उत्तरानंतर मी सांगतो प्रश्न तुमचा. त्या पुरस्कारांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की त्यांना पुरेसे पुरस्कार मिळालेत आहे का? त्यांच्या याचं मूल्यमापन झालं का आपल्याकडनं, आपल्या व्यवस्थेकडनं?
2: नाही, त्यांचं ह्याच्यामध्ये मराठी ह्याच्यामध्ये आलं, पण त्यांना खऱ्या अर्थाने जो ज्ञानपीठ पुरस्कार मिळायला पाहिजे
1: होता. माझा मुख्य प्रश्न तोच होता की ज्ञानपीठ खरोखर मानकरी ते
2: होते, आणि कारण त्यांनी प्रयोगशीलता आणि आपल्या कलेचं प्रकटीकरण आणि त्यांचा जो अभ्यासाचा विषय जो हिंसाचाराचा आणि लैंगिकतेचा तो विषय त्यांनी इतक्या समाजाच्या कायम विरोधात राहून अनेक वर्षभर सातत्याने नाटकातून मांडत राहिले, त्यामुळे त्यांचा हा खरा क्लेम त्यांचा हा ज्ञानपीठ पुरस्काराचा होता. आणि स्वतः गिरीश कर्नाड यांनी हे कबूल केलं की हा माझा मान नाही, हा खरा त्यांनाच जायला पाहिजे, त्यांच्याशी प्रेरणा घेऊनच मी काहीतरी नवीन नाटक करू शकलो आहे.
1: बरोबर, एका अर्थाने गिरीश कर्नाडकडून त्यांना तो पुरस्कार मिळाला आपल्याला
2: असं त्यांनी योग्य दाद दिली, त्याला
1: दाद योग्य दिली. आता थोडस आपल्याला तेंडुलकरांची दुसरी जी बाजू आहे त्याबद्दल थोडस वगैरे बोलायचं आपल्याला. जसं आपण म्हणालो पुरस्कार मिळाले त्यांना, तसं बऱ्याचदा ते टीकेचे धनी झाले, त्यांचा तिरस्कार केला गेला, त्यांच्या विरुद्ध खूप बोललं गेलं, मीडियातल्या चांगल्या चांगल्या लोकांनी त्यांच्या विरुद्ध बोललं अगदी. तर तेंडुलकरांची अशी जी नकारात्मक थोडीशी जी इमेज निर्माण झाली होती त्यातून
2: हे
1: सगळं वक्तव्य येत होतं का त्यांचं?
2: हा नाही, तसं नाही, त्यांना त्यांच्या असं लक्षात आलं तेंडुलकरांचं खरं सांगू का वैशिष्ट्य, मी जेव्हा त्यांना भेटलो ना त्यावेळेला ते इतके शांत आणि इतका कोण माणूस आहे ना, मला आश्चर्य वाटलं त्यांचं बघा. आणि कुठलाही नवीन माणूस असू दे किंवा नवीन लेखक आहे किंवा कोणी काय असेल तरी ते इमानदारीने त्याच्याशी संवाद साधत. आणि माझ्या मुलाखती प्रसंगाने असं घडलं की प्रिया तेंडुलकरनी काहीतरी मला उलट सुलट उत्तरं दिली होती, मी त्यांना भेटायला गेलो होतो अगोदर, त्यावेळेला ते घरात नव्हते, पण तिने दरवाजा उघडला आणि तिने काहीतरी अर्धवट अशी उत्तरं दिली की मला माहित नाही वगैरे काय. पण आल्यानंतर तेंडुलकरांनी स्वतः माफी मागितली की प्रियाने तुम्हाला काहीतरी चुकीचं सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो, आणि आपण आता आपली
1: मुलांना
2: मला खरंच असं वाटतं की माझ्यासारख्या अगदी नवखा माणूस, मी कोणाची चिठ्ठी घेऊन गेलो नाही काही नाही, तरी त्या माणसाने इतकं प्रामाणिकपणे समोर मुलाखत दिली आणि कुठलाही पूर्ण कोलनेस होता, मला आश्चर्य वाटलं. आणि परत आणि हा माणसाचं मोठेपण या ठिकाणी सिद्ध होतं, प्रश्नच
1: नाही.
2: तर त्यांची गंमत अशी आहे की त्यांना हा जो राग येणं आहे ना, आतून राग खूप येत असे, पण ते आणि त्यांनी असं एक ओळखलं की त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच लोक प्रेक्षकांचा आणि लोकांचं त्यांना टीकेचं व्हावं लागलं, त्यामुळे हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की कायमच काही लोक जे आहेत ना हे प्रत्यक्ष प्रेक्षक कधीच तुम्हाला विरोध करत नाही, पण काही दुसरे नेते मंडळी प्रेक्षकांना धरून विरोध करत असतात आणि कायम हे होत राहणार असंच. त्यांचं म्हणणं असं होतं की कोणाला तरी त्याचे काहीतरी वेगळे लाभ हवे असतात म्हणून ती माणसं या विरोधाच्या चक्रात पडतात, असं त्यांचं मत होतं. म्हणून त्यांनी त्यांचा राग कंट्रोल केला, ते गमतीशीर आहे. आणि मला त्यांच्या कमला चित्रपटाची गंमत वाटते, इंडियन एक्सप्रेस मध्ये 4-5 ओळींची न्यूज आली होती, नाही ती गंमत न्यूज एवढीच होती 5-6 ओळींची की तो इंडियन एक्सप्रेसचा पत्रकार जाऊन त्याच्या भोपाळ जवळच्या कुठल्या तरी बाजारामध्ये स्त्री विकली जात असताना तो त्या तिला घेऊन घरी घरी आणल्या आणि तिने त्या पत्रकाराच्या घरात तिला ठेवला आणि तो सेन्सेशन म्हणून प्रेस कॉन्फरन्स समोर तिला सादर करणार होता. आणि त्या दरम्यान ती घरात असताना त्या पत्रकाराच्या बायकोला त्या स्त्रीने विचारलं की तुला केवढ्यात विकत आणली,
1: अरे बाप रे.
2: आणि एवढीच न्यूज ती इंडियन एक्सप्रेस मध्ये आली की तेवढ्यावरून तेंडुलकरांनी हे कमला हे नाटक तयार केलं. त्यांच्या प्रतिभेची कमाल आहे की छोट्याशा न्यूज मधनं ते उत्कृष्ट असं नाटक निर्माण करू शकत आणि संपूर्ण स्त्री जीवनाविषयीचा एक वेगळा दृष्टिकोन त्यांनी त्यातनं आपला प्रकट केला. कमालीचं आहे.
1: अगदी खरं. मला आता एक कार्यक्रमाच्या शेवटी आपण तुम्हाला एक प्रश्न असं विचारायचं आहे. आजच्या पिढीला म्हणजे आज जो तरुण वर्ग आहे त्यांना जर तेंडुलकर समजून घ्यायचा असेल तर त्यांनी कुठून सुरुवात करावी, म्हणजे तेंडुलकरांना समजून घेण्यासाठी कुठलं पुस्तक त्यांचं वाचावं?
2: हा, तर त्यांनी एक हे सारं येतं कुठून असं, म्हणजे एकूण ही लेखन प्रक्रिया किंवा कुठल्याही कलेची प्रक्रिया कशी निर्माण होते त्याविषयी त्यांनी ते पुस्तकात आपली भूमिका मांडलेली आहे. ते पुस्तक प्रत्येकाने त्या सगळ्यांनाच त्या पुस्तकाने स्पर्श केलेला आहे आणि कलावंत ते पुस्तक वाचतात.
1: तर
2: नव्या पिढीने त्यांचं हे पुस्तक जरूर वाचावं असं मीही आग्रह धरीन.
1: प्रतिभावंत नाटककार साहित्यिक त्याची दखल आपल्या सगळ्या जगभरातल्या नाट्यकर्मांनी रंगकर्मांनी घेतली याची जाणीव याची माहिती आपल्या तरुण पिढीला नक्कीच पाहिजे. मला शर्मा सर तुमच्या या मुलाखतीतून आम्हाला तेंडुलकर पुण्याला नव्यानं कळाले.
2: हे
1: मला आपण रिसर्च म्हणतो की जुन्या व्यवस्थेचा पुण्याचा सर्च करायचं.
2: पुनर्भेट घडली
1: आणि आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये जर त्याच्याकडे पाहिलं तर कसं पाहतो आपण त्याच्याकडे. तर आजची जी परिस्थिती आहे आता जर तेंडुलकर असते तर त्यांनी काय भूमिका घेतली असते असं?
2: त्यांनी हे जे काही वातावरण आहे ना त्याच्यावर त्यांचा आणखीनच भडका झाला असं. कारण सारख्या समाज व्यवस्थेविषयी आणि आता जे काही बरेचसे जे हिंसाचार खूप घडले एवढ्या एवढ्यात हिंसाचार वगैरे घडला, मला वाटतं तो तेंडुलकर स्फोटच झाला असता. कारण इतकं अमानवीय आणि लोकशाहीला चिरडून टाकणाऱ्या गोष्टी घडणाऱ्या ते पाहू शकले नसते. खूप मूल्य त्यांनी हृदयाशी पाळलेली जी माणसं आहेत त्यांचा या पद्धतीने स्फोट होतो. आणि त्यांचे खूप काही विचार जे हिंसे संदर्भातले आहेत ते खूप जगभरातल्या लोकांना विचार करण्यासारखे आहेत. की त्यांनी असं केंद्रबिंदूवर तो विषय आणला की माणसांमध्ये हिंसाचार हा असतोच, इतर प्राण्यांसारखाच. तो फक्त लपलेला असतो आणि प्रसंगानुसार परिस्थितीनुसार तो बाहेर पडतो.
1: बरोबर.
2: त्यांनी दाखवून दिलं आणि त्याला तो गेलाय असं समजू नये हा भ्रम असावा असं त्यांचं मत
1: होतं. शर्मा सर धन्यवाद. तुम्ही अगदी विस्तृतपणे आम्हाला तेंडुलकर पुन्हा एकदा समजावून सांगितलं. आपण पुन्हा एकदा असंच कधीतरी कुठल्या विषयावर तुमच्याशी गप्पा मिळू. रेडिओ पुणे आवाज 107.8 FM वर बोलण्याबद्दल मी धनंजय कुलकर्णी आपले आभार मानतो. मित्रांनो, आता आपल्यासोबत कृपाशंकर शर्मा होते ज्यांनी आपल्याला तेंडुलकरांचा पूर्ण जीवनालेख आपल्याला त्यांनी उलगडून दाखवला. आपण अशाच वेगळ्या विषयावर वेगळ्या व्यक्तींशी आपण बातचीत करणार आहोत. तुम्ही कायम ऐकत रहा 107.8 रेडिओ पुणे आवाज. आमच्या रेडिओ पुणे आवाजचं जे ब्रीदवाक्य आहे, आनंदी रहा आणि आनंद लुटा. धन्यवाद.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, कहां ऐसा यार आना.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळशीच्या रोपाबद्दल आजही आपण विस्ताराने माहिती जाणून घेणार आहोत। तर श्रोत्यांनो, कालच्या रंगनवेच्या भागात आपण पद्मपुराणामध्ये उत्तराखंडात तुळशीचे जे आध्यात्मिक महत्व भगवान शिवांनी स्वतःच्या मुखाने सांगितले त्यातल्या काही गोष्टी विस्ताराने ऐकल्या। आता आजच्या या भागात आपण तुळशीचे आयुर्वेदीय, घरगुती आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये होणारे उपयोग बघणार आहोत। सर्वात आधी तुळशीचे आयुर्वेदीय उपयोग। तुळशीला हर्ब क्वीन किंवा औषधांची राणी असे

संबोधले जाते। मित्रांनो, भारतात तर तुळशीला साक्षात ईश्वराचा दर्जा देण्यात आलेला आहे। हे आपण नेहमीच आपल्या आजी आजोबांकडून ऐकत आलेलो आहोत। पण तुळशीच्या गुणांबाबत माहिती असूनही आपण तिचा हवा तसा हवा तेवढा उपयोग करत नाही। श्रोत्यांनो, तुम्ही तुळशीचे बहु उपयोग ऐकून हैराणच व्हाल। तुळशीच्या पानांमध्ये आणि फुलं म्हणजेच मंजिऱ्यांमध्ये अनेक प्रकारची रासायनिक तत्वे आढळतात, जी अनेक आजारांना रोखून त्यांचा समूळ नाश करण्याची ताकद ठेवतात। याच कारणांमुळे अनेक प्रकारच्या आजारांवरील औषधांमध्ये तुळशीचा वापर केला जातो। तुळस ही शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य उपचारांसाठी फायदेशीर आहे। तुळशीची विशेषता म्हणजे ती प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार काम करते। तुळशीमधील बहुगुणांमुळेच फक्त तुळशीची पानेच नव्हे तर तिचं खोड, फूल, बिया, मूळ आणि माती या भागांचाही आयुर्वेद आणि नॅचरोपॅथीमध्ये उपचारांसाठी वापर केला जातो। चला तर मग मित्रांनो, बहु उपयोगी तुळशीचे आयुर्वेदीय उपचार आता आपण बघूया। तुळशीच्या पानांमध्ये अनेक प्रकारची न्यूट्रिशन्स आणि व्हिटॅमिन्स आढळतात, उदाहरणार्थ ए, बी, सी आणि के। याचबरोबर कॅल्शियम, आयर्न, क्लोरोफिल, झिंक, ओमेगा 3, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज। भारतामध्ये तुळशीला पवित्र औषधी वनस्पती मानले जाते। हिच्या पानांचा प्रभाव आणि फायदे जगभरात मान्य केले गेलेले आहेत। यानंतर आपण तुळशीच्या पानांचे फायदे बघूया। तुळशीचं रोप बहुधा सर्व घरांमध्ये आढळते, पण मित्रांनो, समोर असूनही अनेकदा आपण हिच्या गुणांकडे थोडं दुर्लक्षच करतो। पण तुळस बाजारात मिळणाऱ्या औषधांपेक्षा स्वस्त आणि दुष्परिणाम रहित आहे। कोणत्याही प्रकारच्या स्किन इन्फेक्शनला रोखण्यासाठी तुळशीपेक्षा चांगली औषधी नाही, कारण तुळशीची पानं अँटीबॅक्टेरियल असतात। तुळशीचा काढा सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय आहे। नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार तुळशीमुळे तणाव दूर होतो, मानसिक असंतुलन बरे होते। याचं कारण तुळशीच्या पानांमध्ये अँटी स्ट्रेस एजंट असतात। ह्यासाठी तुळशीचा चहा करून प्यावा। तुळस बी कॅन्सर ट्युमरला पसरण्यापासून रोखते। अनियमित पिरियड्सच्या समस्येमध्ये तुळशीच्या बियांच्या सेवनाने फायदा होतो। पोटाच्या सर्व समस्यांमध्ये जळजळ, पोटदुखी, गॅस, पोटाचा अल्सर इत्यादी समस्या दूर करण्यासाठी तुळशीची पाने आणि बिया उपयोगी आहेत। मूत्रविकाराच्या सर्व समस्या तुळशीच्या सेवनाने सुलभ होतात। किडनी स्वच्छ होते। तुळशीची पाने रोज सकाळी गिळल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते। इन्फेक्शन पासूनही मुक्तता मिळते। तुळस माउथ फ्रेशनरचंही काम करते बरं का मित्रांनो। यासाठी काय करावं? तुळशीची पानं पाण्यात उकळून थंड केलेल्या काढ्याने चूळ भरावी। काळ्या तुळशीच्या रसाने अपचनाचा त्रासही कमी होतो, पाचन क्रिया सुधारते। यासाठी तुळस आणि काळी मिरी एकत्र करून खावे। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। विश्रांतीपूर्वी तुळशीच्या पानांचे आयुर्वेदीय उपचार आपण बघितले। आता या टप्प्यात आपण तुळशीचे काही घरगुती उपाय बघूया। त्वचा भाजल्यास तुळशीच्या पानांचा रस लावल्यास लाभदायक ठरते। लिंबाचा रस आणि तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून लावल्यास चेहऱ्याची कांती सुधारते। तुळस बी दह्यासोबत खाल्ल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो। ज्या लोकांना थंडी जास्त वाजते त्यांनी तुळशीची पानं दुधात उकळून प्यावी। जखम झाल्यास तुळशीच्या पानांचा रस लावल्यास इन्फेक्शनचा धोका टळतो। तुळशीची पानं खोबरेल तेलात मिसळून लावल्यास त्वचेची व हातपायांची होणारी जळजळ कमी होते। तुळशीच्या तेलाचा उपयोग केल्यास ड्राय स्कॅल्प पासून सुटका होऊन कोंडा कमी होतो। केसांच्या सर्व समस्या दूर होतात। लिव्हरचा त्रास होत असल्यास रोज सकाळी तुळशीच्या पानांचा काढा घ्यावा। हाच काढा सर्दी, ताप, डोकेदुखी, मायग्रेनवरही उपयोगी आहे। डोळ्यांची आग, खाज येणे अशा समस्यांसाठी तुळशीच्या पानांचा अर्क वापरावा। तुळशीच्या रोपाच्या सान्निध्यात काही काळ बसल्यास अस्थमासारख्या श्वास रोगासंबंधित सर्व समस्या कमी होतात। श्रोत्यांनो, तुळशीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत। तुळशीचे 5 ते 7 मुख्य प्रकार आहेत। त्यापैकी एक आहे काळी तुळस आणि दुसरी आहे हिरवी तुळस। आयुर्वेदामध्ये काळ्या तुळशीचे फारच महत्व आहे, कारण तिच्यात सर्वात जास्त औषधी गुणधर्म आहेत। लहान मुलांच्या खोकल्यावर किंवा टॉनिक म्हणून तुळशीच्या पानांचा रस उपयोगी आहे। नायटा झाल्यास तुळशीच्या पानांचा रस लावावा। कानांच्या दुखण्यावर उपाय म्हणून तुळशीच्या पानांचा रस गरम करून कानात टाकावा, परंतु तो वैद्यांच्या सल्ल्यानुसारच करावा बरं का श्रोत्यांनो। तुळस उष्णतेच्या विकारापासून आराम देते। तुळस बी पाण्यात 4-5 तास भिजवून ते थंड दुधात साखर घालून प्यायल्यास उष्णता कमी होते। मधमाशीचा दंश झाल्यास तुळशीतील माती लावावी। किडा, मुंगी, डास इत्यादी चावल्यास तुळशीची पाने चोळून तो रस लावावा। तुळशीला रोज प्रदक्षिणा घातल्यास आरोग्य उत्तम राहते। आता आपण तुळशीशी निगडित सौंदर्य विषयक फायदे बघूया। स्किनला हेल्दी आणि पिंपल्स पासून दूर ठेवण्यासाठी तुळस चांगला पर्याय आहे। तुळशीच्या पानांमध्ये अँटी ऑक्सिडेंट, अँटी बॅक्टेरियल, अँटी इन्फ्लेमेंटरी आणि अँटीबायोटिक्स यांसारख्या आढळणाऱ्या गुणांमुळे प्रत्येक प्रकारच्या स्किन प्रॉब्लेम्सवर ही पानं गुणकारी ठरतात। चेहऱ्याची चमक वाढवण्यापासून त्यावरील डाग कमी करण्यापर्यंत अनेक उपाय यात सामील आहेत। तुळस स्किनला हायड्रेट करते। तुळस त्वचेवर अँटी एजिंगचं काम करते। डाग विरहित तजेलदार त्वचेसाठी तुळशीची पानं फायदेशीर ठरतात। गर्भवती महिलांच्या उलटीसारख्या समस्येवर तुळशीची पाने उपयुक्त ठरतात। तसेच हिच्या पानांच्या सेवनाने वजनही कमी होते, हृदयविकाराची शक्यताही कमी होते। तुळस कोलेस्ट्रॉल कमी करून रक्तातील गुठळ्या होणे थांबवते। धूम्रपान सोडण्यास तुळस अत्यंत उपयुक्त ठरते। जळजळ आणि सूज या त्वचेच्या समस्यांवर तुळशीचा उपयोग होतो। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। विश्रांती पूर्वी आपण तुळशीचे घरगुती उपाय आणि सौंदर्य विषयक फायदे बघितले। तर मंडळी, याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत। आता पुढील भाग। आयुर्वेदामध्ये तुळशीला संजीवनी बुटी मानले जाते, कारण या रोपात किती गुण आणि व्हिटॅमिन्स आहेत जे किती आणि कशा प्रकारे अनेक आजारांतून आपली सुटका करतात हे आपण आताच विश्रांतीपूर्वी बघितले। तुळशीचे रोप हे फक्त आरोग्यासाठीच नाही तर घरालाही वाईट नजरेपासून वाचवते असे म्हणतात। कदाचित याच विचारांमुळे पूर्वी प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन असायचेच। मित्रांनो, हिंदीत एक श्लोक आहे, तुलसी वृक्षना जानिये, गायना जानिये ढोर, गुरु मनुज ना जानिये, यह तीनों नंद किशोर। अर्थात तुळशीला कधीही फक्त रोपटे समजू नका, गायीला फक्त पशु समजू नका आणि गुरुला कधीही साधारण मनुष्य समजण्याची चूक करू नका, कारण हे तिघेही साक्षात देवाचीच रूपे असतात। तुळशीबद्दलच्या लक्षात ठेवण्यायोग्य काही गोष्टी आता आपण बघूया। रविवारी तुळशीला स्पर्श करू नये। शिव आणि गणेश पूजेत तुळस वर्ज्य आहे। तुळशीचे रोपटे सुकू देऊ नये। संध्याकाळी तुळशीला स्पर्श करू नये। श्रोत्यांनो, आता नेहमीप्रमाणे तुळशीबाबतच्या काही अति आवश्यक सूचना। आपण बघितले की आपल्या आरोग्यासाठी तुळस कशा प्रकारे संजीवनी बुटीचे काम करते, परंतु जसे की प्रत्येक गोष्टीचे फायदे असतातच तसे तोटेही असतात, तसेच कोणतीही गोष्ट वापरण्यापूर्वी तिचा योग्य मात्रेतच उपयोग करायला हवा। म्हणूनच तुळशीचा वापर आपल्या आरोग्यासाठी करण्याआधी वैद्यांचा योग्य तो सल्ला घ्यावा ही विनंती। मित्रांनो, तुळशीच्या पानांचा योग्य उपयोग म्हणजे ती पाने गिळणे किंवा त्याचा रस काढा बनवून पिणे। चहा किंवा इतर प्रकारे तुळशीची पाने उकळून पिता येतात, परंतु तुळशीची पाने चुकूनही चावू नयेत, कारण याची दोन कारणे आहेत। तुळस ही पूजनीय आहे आणि दुसरे म्हणजे तुळशीच्या पानांमध्ये पारा या धातूची तत्वे आढळतात जी चावल्याने दातांवर लागू शकतात, पाऱ्यामुळे दातांचे नुकसान होऊ शकते। तुळशीची पाने गिळल्याने अनेक रोगांमध्ये उपयोग होतो। तुळशीची पाने काही प्रमाणात उष्ण असतात, त्यामुळे थंडीमध्ये ही खाल्ल्यास शरीराला काही अपाय होत नाही, परंतु उन्हाळ्यात याचं अधिक सेवन झाल्यास त्रास होऊ शकतो। मधुमेह किंवा हायपोग्लायसिमिया यासारख्या रोगांची औषधं घेणाऱ्या लोकांनी तुळशीचे सेवन करू नये। यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण कमी जास्त होण्याची शक्यता असते। दिवसातून 2 पेक्षा जास्त वेळा तुळशीचा चहा घेतला तर पोटात, छातीत जळजळ, ऍसिडिटी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो। म्हणूनच मित्रांनो, यासाठी तुळशीचा सर्व उपचार तज्ज्ञांच्या योग्य सल्ल्यानेच करावा। तसेच तुळशीच्या अधिक वापराने तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी उद्भवली तर त्याचा वापर त्वरित बंद करून त्वरित डॉक्टरांकडे जावे। तर मंडळी, याबरोबरच मागच्या 2 भागांपासून तुळस या वनस्पतीबद्दल आपण घेत असलेली माहिती या भागात येथेच संपन्न करत आहोत। पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सदरात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंद वाटा.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळशीच्या रोपाबद्दल आजही आपण विस्ताराने माहिती जाणून घेणार आहोत। तर श्रोत्यांनो, कालच्या रंगनवेच्या भागात आपण पद्मपुराणामध्ये उत्तराखंडात तुळशीचे जे आध्यात्मिक महत्व भगवान शिवांनी स्वतःच्या मुखाने सांगितले त्यातल्या काही गोष्टी विस्ताराने ऐकल्या। आता आजच्या या भागात आपण तुळशीचे आयुर्वेदीय, घरगुती आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये होणारे उपयोग बघणार आहोत। सर्वात आधी तुळशीचे आयुर्वेदीय उपयोग। तुळशीला हर्ब क्वीन किंवा औषधांची राणी असे संबोधले जाते। मित्रांनो, भारतात तर तुळशीला साक्षात ईश्वराचा दर्जा देण्यात आलेला आहे, हे आपण नेहमीच आपल्या आजी आजोबांकडून ऐकत आलेलो आहोत। पण तुळशीच्या गुणांबाबत माहिती असूनही आपण तिचा हवा तसा हवा तेवढा उपयोग करत नाही। श्रोत्यांनो, तुम्ही तुळशीचे बहु उपयोग ऐकून हैराणच व्हाल। तुळशीच्या पानांमध्ये आणि फुलं म्हणजेच मंजिऱ्यांमध्ये अनेक प्रकारची रासायनिक तत्वे आढळतात, जी अनेक आजारांना रोखून त्यांचा समूळ नाश करण्याची ताकद ठेवतात। याच कारणांमुळे अनेक प्रकारच्या आजारांवरील औषधांमध्ये तुळशीचा वापर केला जातो। तुळस ही शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य उपचारांसाठी फायदेशीर आहे। तुळशीची विशेषता म्हणजे ती प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार काम करते। तुळशीमधील बहुगुणांमुळेच फक्त तुळशीची पानेच नव्हे तर तिचं खोड, फूल, बिया, मूळ आणि माती या भागांचाही आयुर्वेद आणि नॅचरोपॅथीमध्ये उपचारांसाठी वापर केला जातो। चला तर मग मित्रांनो, बहु उपयोगी तुळशीचे आयुर्वेदीय उपचार आता आपण बघूया। तुळशीच्या पानांमध्ये अनेक प्रकारची न्यूट्रिशन्स आणि व्हिटॅमिन्स आढळतात, उदाहरणार्थ ए, बी, सी आणि के। याचबरोबर कॅल्शियम, आयन, क्लोरोफिल, झिंक, ओमेगा 3, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज। भारतामध्ये तुळशीला पवित्र औषधी वनस्पती मानले जाते। हिच्या पानांचा प्रभाव आणि फायदे जगभरात मान्य केले गेलेले आहेत। यानंतर आपण तुळशीच्या पानांचे फायदे बघूया। तुळशीचं रोप बहुधा सर्व घरांमध्ये आढळते, पण मित्रांनो, समोर असूनही अनेकदा आपण हिच्या गुणांकडे थोडं दुर्लक्षच करतो। पण तुळस बाजारात मिळणाऱ्या औषधांपेक्षा स्वस्त आणि दुष्परिणाम रहित आहे। कोणत्याही प्रकारच्या स्किन इन्फेक्शनला रोखण्यासाठी तुळशीपेक्षा चांगली औषधी नाही, कारण तुळशीची पानं अँटीबॅक्टेरियल असतात। तुळशीचा काढा सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय आहे। नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार तुळशीमुळे तणाव दूर होतो, मानसिक असंतुलन बरे होते। याचं कारण तुळशीच्या पानांमध्ये अँटी स्ट्रेस एजंट असतात। ह्यासाठी तुळशीचा चहा करून प्यावा। तुळस बी कॅन्सर ट्युमरला पसरण्यापासून रोखते। अनियमित पिरियड्सच्या समस्येमध्ये तुळशीच्या बियांच्या सेवनाने फायदा होतो। पोटाच्या सर्व समस्यांमध्ये जळजळ, पोटदुखी, गॅस, पोटाचा अल्सर इत्यादी समस्या दूर करण्यासाठी तुळशीची पाने आणि बिया उपयोगी आहेत। मूत्रविकाराच्या सर्व समस्या तुळशीच्या सेवनाने सुलभ होतात। किडनी स्वच्छ होते। तुळशीची पाने रोज सकाळी गिळल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते, इन्फेक्शन पासूनही मुक्तता मिळते। तुळस माउथ फ्रेशनरचंही काम करते बरं का मित्रांनो। यासाठी काय करावं? तुळशीची पानं पाण्यात उकळून थंड केलेल्या काढ्याने चूळ भरावी। काळ्या तुळशीच्या रसाने अपचनाचा त्रासही कमी होतो।
पाचन क्रिया सुधारते। यासाठी तुळस आणि काळी मिरी एकत्र करून खावे। तर मंडळी, या बरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप ऐकता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। विश्रांतीपूर्वी तुळशीच्या पानांचे आयुर्वेदीय उपचार आपण बघितले। आता या टप्प्यात आपण तुळशीचे काही घरगुती उपाय बघूया। त्वचा भाजल्यास तुळशीच्या पानांचा रस लावल्यास लाभदायक ठरते। लिंबाचा रस आणि तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून लावल्यास चेहऱ्याची कांती सुधारते। तुळस बी दह्यासोबत खाल्ल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो। ज्या लोकांना थंडी जास्त वाजते त्यांनी तुळशीची पानं दुधात उकळून प्यावी। जखम झाल्यास तुळशीच्या पानांचा रस लावल्यास इन्फेक्शनचा धोका टळतो। तुळशीची पानं खोबरेल तेलात मिसळून लावल्यास त्वचेची वा हातपायांची होणारी जळजळ कमी होते। तुळशीच्या तेलाचा उपयोग केल्यास ड्राय स्कॅल्प पासून सुटका होऊन कोंडा कमी होतो। केसांच्या सर्व समस्या दूर होतात। लिव्हरचा त्रास होत असल्यास रोज सकाळी तुळशीच्या पानांचा काढा घ्यावा। हाच काढा सर्दी, ताप, डोकेदुखी, मायग्रेनवरही उपयोगी आहे। डोळ्यांची आग, खाज येणे अशा समस्यांसाठी तुळशीच्या पानांचा अर्क वापरावा। तुळशीच्या रोपाच्या सान्निध्यात काही काळ बसल्यास अस्थमासारख्या श्वास रोगासंबंधित सर्व समस्या कमी होतात। श्रोत्यांनो, तुळशीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत। तुळशीचे 5 ते 7 मुख्य प्रकार आहेत। त्यापैकी एक आहे काळी तुळस आणि दुसरी आहे हिरवी तुळस। आयुर्वेदामध्ये काळ्या तुळशीचे फारच महत्व आहे, कारण तिच्यात सर्वात जास्त औषधी गुणधर्म आहेत। लहान मुलांच्या खोकल्यावर किंवा टॉनिक म्हणून तुळशीच्या पानांचा रस उपयोगी आहे। नायटा झाल्यास तुळशीच्या पानांचा रस लावावा। कानांच्या दुखण्यावर उपाय म्हणून तुळशीच्या पानांचा रस गरम करून कानात टाकावा, परंतु तो वैद्यांच्या सल्ल्यानुसारच करावा बरं का श्रोत्यांनो। तुळस उष्णतेच्या विकारापासून आराम देते। तुळस बी पाण्यात 4-5 तास भिजवून ते थंड दुधात साखर घालून प्यायल्यास उष्णता कमी होते। मधमाशीचा दंश झाल्यास तुळशीतील माती लावावी। किडा, मुंगी, डास इत्यादी चावल्यास तुळशीची पाने चोळून तो रस लावावा। तुळशीला रोज प्रदक्षिणा घातल्यास आरोग्य उत्तम राहते। आता आपण तुळशीशी निगडीत सौंदर्य विषयक फायदे बघूया। स्किनला हेल्दी आणि पिंपल्स पासून दूर ठेवण्यासाठी तुळस चांगला पर्याय आहे। तुळशीच्या पानांमध्ये अँटी ऑक्सिडेंट, अँटी बॅक्टेरियल, अँटी इन्फ्लेमेंटरी आणि अँटीबायोटिक्स यांसारख्या आढळणाऱ्या गुणांमुळे प्रत्येक प्रकारच्या स्किन प्रॉब्लेम्सवर ही पानं गुणकारी ठरतात। चेहऱ्याची चमक वाढवण्यापासून त्यावरील डाग कमी करण्यापर्यंत अनेक उपाय यात सामील आहेत। तुळस स्किनला हायड्रेट करते। तुळस त्वचेवर अँटी एजिंगचं काम करते। डाग विरहित तजेलदार त्वचेसाठी तुळशीची पानं फायदेशीर ठरतात। गर्भवती महिलांच्या उलटीसारख्या समस्येवर तुळशीची पाने उपयुक्त ठरतात। तसेच हिच्या पानांच्या सेवनाने वजनही कमी होते, हृदय विकाराची शक्यताही कमी होते। तुळस कोलेस्ट्रॉल कमी करून रक्तातील गुठळ्या होणे थांबवते। धूम्रपान सोडण्यास तुळस अत्यंत उपयुक्त।

ठरते। जळजळ आणि सूज या त्वचेच्या समस्यांवर तुळशीचा उपयोग होतो। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। विश्रांतीपूर्वी आपण तुळशीचे घरगुती उपाय आणि सौंदर्य विषयक फायदे बघितले। तर मंडळी, याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत। आता पुढील भाग। आयुर्वेदामध्ये तुळशीला संजीवनी बुटी मानले जाते, कारण या रोपात किती गुण आणि व्हिटॅमिन्स आहेत जे किती आणि कशा प्रकारे अनेक आजारांतून आपली सुटका करतात हे आपण आताच विश्रांतीपूर्वी बघितले। तुळशीचे रोप हे फक्त आरोग्यासाठीच नाही तर घरालाही वाईट नजरेपासून वाचवते असे म्हणतात। कदाचित याच विचारांमुळे पूर्वी प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन असायचेच। मित्रांनो, हिंदीत एक श्लोक आहे, तुलसी वृक्ष ना जानिए, गायना जानिए ढोर, गुरु मनुज ना जानिए, यह तीनों नंद किशोर। अर्थात तुळशीला कधीही फक्त रोपटे समजू नका, गायीला फक्त पशु समजू नका आणि गुरुला कधीही साधारण मनुष्य समजण्याची चूक करू नका, कारण हे तिघेही साक्षात देवाचीच रूपे असतात। तुळशीबद्दलच्या लक्षात ठेवण्यायोग्य काही गोष्टी आता आपण बघूया। रविवारी तुळशीला स्पर्श करू नये। शिव आणि गणेश पूजेत तुळस वर्ज्य आहे। तुळशीचे रोपटे सुकू देऊ नये। संध्याकाळी तुळशीला स्पर्श करू नये। श्रोत्यांनो, आता नेहमीप्रमाणे तुळशीबाबतच्या काही अतिआवश्यक सूचना। आपण बघितले की आपल्या आरोग्यासाठी तुळस कशा प्रकारे संजीवनी बुटीचे काम करते, परंतु जसे की प्रत्येक गोष्टीचे फायदे असतातच तसे तोटेही असतात, तसेच कोणतीही गोष्ट वापरण्यापूर्वी तिचा योग्य मात्रेतच उपयोग करायला हवा। म्हणूनच तुळशीचा वापर आपल्या आरोग्यासाठी करण्याआधी वैद्यांचा योग्य तो सल्ला घ्यावा ही विनंती। मित्रांनो, तुळशीच्या पानांचा योग्य उपयोग म्हणजे ती पाने गिळणे किंवा त्याचा रस काढा बनवून पिणे। चहा किंवा इतर प्रकारे तुळशीची पाने उकळून पिता येतात, परंतु तुळशीची पाने चुकूनही चावू नयेत, कारण याची दोन कारणे आहेत। तुळस ही पूजनीय आहे आणि दुसरे म्हणजे तुळशीच्या पानांमध्ये पारा या धातूची तत्वे आढळतात जी चावल्याने दातांवर लागू शकतात, पाऱ्यामुळे दातांचे नुकसान होऊ शकते। तुळशीची पाने गिळल्याने अनेक रोगांमध्ये उपयोग होतो। तुळशीची पाने काही प्रमाणात उष्ण असतात, त्यामुळे थंडीमध्ये ही खाल्ल्यास शरीराला काही अपाय होत नाही, परंतु उन्हाळ्यात याचं अधिक सेवन झाल्यास त्रास होऊ शकतो। मधुमेह किंवा हायपोग्लायसिमिया यासारख्या रोगांची औषधं घेणाऱ्या लोकांनी तुळशीचे सेवन करू नये। यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण कमी जास्त होण्याची शक्यता असते। दिवसातून 2 पेक्षा जास्त वेळा तुळशीचा चहा घेतला तर पोटात, छातीत जळजळ, ऍसिडिटी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो। म्हणूनच मित्रांनो, यासाठी तुळशीचा सर्व उपचार तज्ज्ञांच्या योग्य सल्ल्यानेच करावा। तसेच तुळशीच्या अधिक वापराने तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी उद्भवली तर त्याचा वापर त्वरित बंद करून त्वरित डॉक्टरांकडे जावे। तर मंडळी, याबरोबरच मागच्या 2 भागांपासून तुळस या वनस्पतीबद्दल आपण घेत असलेली माहिती या भागात येथेच संपन्न करत आहोत। पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सदरात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।